श्रोतेहो सुप्रभात. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.9 मेगाहर्ट्सवर आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात करत आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर 29 वैशाख शके 1948, दिनांक 21 मे 2026. 5:57 होत आहेत. मंगलध्वनीनं प्रसारण सभेला सुरुवात.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6 वाजतात. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्री गणपती अथर्व शीर्ष आत्तापणेतल्यात कस्तुरी आणि कल्याणी जोशी यांच्या स्वरात कार्यक्रमात यानंतर रघुनंदन पणशीकर यांना ऐकूया. प्रवीण दवणे यांची ही भूपाळी रचना संगीतबद्ध केली आहे निलेश मोहरीर यांनी.

मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर डॉक्टर दत्ता हरकारे यांना ऐकूया. संत एकनाथ महाराजांची ही भक्तीरचना संगीतबद्ध केली आहे शैलेश दाणी यांनी.

माणिक वर्मा यांना आता आपण ऐकलं. राणा पवार यांच्या या भक्तीरचनेला संगीत दिलं दशरथ पुजारी यांनी. मंगल प्रभात भक्तीसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात येत आहा.

गोविंद जोशी यांनी संगीत दिलेली अरुणा ढेरे यांची भक्तिगीत रचना आता आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या गायक स्वरात. मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना ऐकूया. गात आहेत लता मंगेशकर, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबर आजचा मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. भक्तीसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकलात.

0: सकाळचे 6:40 झालेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण 102.9 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी. आज या कार्यक्रमात विद्राव्य खतांची ओळख आणि कार्य याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: रामराम शेतकरी बंधू. शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादनामध्ये संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्व आहे. पिकांची अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी विविध स्वरूपात विविध प्रकारे खतांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने जमिनीतून पाण्यातून वर खते, विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त खते असे अनेक खतांचे प्रकार उपलब्ध आहेत. मात्र बऱ्याचदा गरज नसताना किंवा दिल्या जाणाऱ्या खतांचे पिकांमधील कार्य माहिती नसताना त्यांची मात्रा पिकास दिली जाते. अशा वेळी पीक उत्पादन खर्चात वाढ होते. तसेच पिकास अनावश्यक खतांची मात्रा दिल्यामुळे पिकावर विपरीत परिणाम दिसून येतात. परिणामी उत्पादनात घट संभवते. त्यासाठी विविध खतांच्या ग्रेड्स व त्यांचे कार्य जाणून त्यांचा योग्य वेळी वापर करण्याची आवश्यकता आहे. त्याचा पिकास फायदा होतो. आज आपण काही विद्राव्य खतांची ओळख, कार्य आणि फर्टिगेशन तंत्रज्ञान याविषयी जाणून घेऊया. 19-19-19 यामध्ये नत्रस, पुरद व पालाश ही अन्नद्रव्य समप्रमाणात आहेत. या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात. यामधील नत्र हा अमाइड, अमोनिकल व नायट्रेट या तीनही स्वरूपात उपलब्ध असतो. प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत, शाखीय वाढीसाठी तसेच फुलधारणा व फळधारणेच्या अवस्थेतही या ग्रेडचा उपयोग होतो. फवारणीमध्ये वापरण्यासही हे योग्य असून अन्नधान्य, भाज्या, फळे व वेलवर्गीय पिकांसाठी उपयुक्त असते. मोनोपोटॅशियम फॉस्फेट किंवा 0.0-0.52 फुले लागण्यापूर्वी किंवा लागल्यानंतर या खताचा वापर केला जातो. यामध्ये स्पुरद व पालाशी अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात असतात. फळ पिकांमध्ये फळांच्या योग्य वाढीसाठी तसेच आकर्षक रंगांसाठी याचा वापर होतो. मोनो अमोनियम फॉस्फेट किंवा 12:61:00 नवीन मुळांची तसेच शाकीय वाढ जोमदार होण्यासाठी हे उपयुक्त असते. फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.

0: यामुळे फुटवे चांगले येण्यासही मदत होते. 13-40-13 कपाशी सारख्या पिकाचा पात्या फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते. तसेच शेंग वर्गीय पिकात शेंगाची संख्या वाढण्यास मदत होते. पोटॅशियम नायट्रेट अर्थात 13-00-45 यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. फुलवल्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात. पिकास पाण्याचा ताण पडला असल्यास पिकाची प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हे खत उपयुक्त आहे. 12-32-61 शाखीय वाढ थांबवून फुलधारणा होण्यासाठी फुलकळी जास्त येण्यासाठी तसेच फळ धारण्यासाठी या खताचा उपयोग होतो. पोटॅशियम सल्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश अर्थात 0-0-50 या खतामुळे पीक अवर्षण स्थितीतही तग धरू शकते. फळाचा आकार रंग वजन वाढवून गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी हे खत मदत करते. या खतामध्ये गंधक सल्फेट स्वरूपात उपलब्ध असल्याने भुरीसारख्या रोगाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं. 24-24-8 या खतामधील नत्र हे अमोनिकल व नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होते. शाखीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेत याचा वापर करता येतो. विद्राव्य खताचे गुणधर्म ही खते संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी असतात. घन स्वरूपातही उपलब्ध होतात. यामुळे हाताळणी व वाहतूक करणे सुलभ होते. विद्राव्य खतामध्ये सर्व प्रमुख अन्नद्रव्यांसह दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध असतात. क्लोराईड्स व सोडियम सारख्या मूलद्रव्यापासून मुक्त असतात. आम्लधर्मी असतात. फर्टिगेशनची कार्यक्षमता ठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म अर्थात सामू विद्युतवाहकता क्षारांचे प्रमाण जमिनीची जडणघडण आणि पोत पिकाला द्यावयाचे पाण्याचे वेळापत्रक जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण किंवा पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रातील खतांची तीव्रता खते देण्यासाठी निवडलेला कालावधी ठिबक सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता या सर्व बाबी फर्टिगेशनची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. फर्टिगेशनचे फायदे पाण्याची कार्यक्षमता 40-55% व खतांची कार्यक्षमता 25-30% इतकी वाढते. पिकांच्या संवेदनशील अवस्थांनुसार आवश्यक तेवढी खत मात्रा अनेक वेळा विभागून देता येते.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात विद्राव्य खतांची ओळख आणि कार्य याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांनी सांगितलेली माहिती आता आपण ऐकली. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून क्रमशः सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीस ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळ वर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावी. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावे. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे

0: नौकासन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते, त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात, पाय, मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे, कपाळ जमिनीला टेकलेले, पाय झुवलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला, हात शरीरालगत ठेवावे, हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कंबरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताठ असू द्यावेत. मान मागे झुकवावी, श्वास रोखावा, नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यानितके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रिया नंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठ दुखी, खांदे दुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस, कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19 शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि

0: त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, हे फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झालेत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
4: श्रोतेहो, आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा ऐका. या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता संत एकनाथ महाराजांच्या रचनांवर आधारित कार्यक्रम एका जनार्दनी आम्ही प्रसारित करू. गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40 सकाळी 8:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज सकाळी 10 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्त विशेष रूपक आकाशवाणीचं

संचित आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची प्रसारण वेळ सकाळी 10:30 आज मंगळवार तेव्हा 11 आरोग्य मंत्र या कार्यक्रमात पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपचार याविषयी स्त्रीरोग तज्ञ डॉ पूजा माने यांची रणजीत बागलाने यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू। 11:30 गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगान हा कार्यक्रम। सकाळी 11:40 मिश्र संगीत आम्ही प्रसारित करू। श्रोतेहो दुपारी 12 वनिता मंडळ, संध्याकाळी 5:30 युवावाणी कार्यक्रम आणि संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। संध्याकाळी 7:30 वेळ किसानवाणी या कार्यक्रमाची, तसेच मराठी हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही नेहमीच्या वेळी सहक्षेपित करू। रात्री 11:10 कार्यक्रम तथा सभा समाप्ती। श्रोतेहो, ही होती आज दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा।

श्रोतेहो, पुन्हा एक आठवण. आज सकाळी 10 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90वे निमित्त विशेष रूपक आकाशवाणीचा संचेत आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

साधकाला अनेक अवधानं सांभाळावी लागतात. त्याशिवाय साधना पथावर वाटचाल करणं शक्य होत नाही. त्याचं वर्तन, चारित्र्य, शील, आचरण अगदी बावन कशी सोन्यासारखं शुद्ध असावं लागतं. म्हणूनच संत उद्घोष करून सांगतात की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. रोग्याला जशी औषधाची मात्रा दिली जाते आणि त्याबरोबरच काय खावं काय खाऊ नये याचा उपदेश केला जातो, अगदी त्याप्रमाणेच साधकालाही गुणांचा आश्रय आणि अवगुणांचा त्याग करावा लागतो. यात देहाचा, जातीचा, वंशाचा आणि रूपधनाचा अभिमान हा सर्वात मोठा अवगुण. समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात, मानवाला कशा कशाचा म्हणून अभिमान असावा तर अगदी बरी चिपडे मेकडे सर्व माझी, खते खांडके ते अतिभव्य माझी. स्वतःच्या ओंगळ देहाचा हा असला अभिमान. म्हणूनच श्री एकनाथ महाराज म्हणतात, खरा साधक अगदी अभिमान शून्य असतो. कुणी आपणास आदरानं अथवा वासनेनं पाहावं, आपणास रूपवान, गुणवान, धनवान अथवा ज्ञानवान म्हणून कुणी ओळखावं, कुणी आपल्याला वैभवाला पाहून लाजावं आणि त्याचा आपणास आनंद व्हावा असं त्याला अजिबात वाटत नाही. कुठं सन्मानाचा प्रसंग आला तर हा लपून बसतो. देहाची, वस्त्राची शुद्ध त्याला असत नाही. मान सन्मान त्याला आवडत नाहीत. चोराला पाहून एखाद्या श्रीमंतानं पाठ फिरवून पळून जावं तसा हा सन्मान सोडून निघून जातो. मी या जगात कोणीतरी आहे एवढीही मान्यता त्याला सहन होत नाही. तो कुठल्याच सन्मानाची अपेक्षा करत नाही.

0: संत एकनाथ महाराजांच्या रचनांवर आधारित कार्यक्रम आता आपण ऐकलात एका जनार्दनी. लेखक ब्रह्मानंद देशपांडे, वाचक स्वर अरविंद पिंगळे यांचा. आज या कार्यक्रमाचा भाग 37वा आम्ही प्रसारित केला.
1: आरोग्य मंत्र. मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता पीसीओडी संबंधी समस्या आणि त्यावरील उपचार याविषयीची मुलाखत जरूर ऐका आपल्या आकाशवाणी बीड केंद्राहून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान

0: पंचायत महसूल मंडला।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। नीट पेपर फुटी प्रकरणी रेणुकाई केमिस्ट्री क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक, 9 दिवसांची सीबीआय कोठडी। विधान परिषदेच्या 16 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। शिर्डी इथं उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं येत्या शनिवारी राष्ट्रार्पण। पालघर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफ मध्ये दाखल। आणि मराठवाडा तसंच विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं काल अटक केली। या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांमध्ये मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असून त्यांनी 23 एप्रिल रोजी संबंधित आरोपींकडून ही प्रश्नपत्रिका मिळवली असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। न्यायालयानं त्यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे। 5 ठिकाणी शोधमोहीम राबवून अनेक कागदपत्र, संगणक तसंच मोबाईल फोनही सीबीआयनं जप्त केले आहेत। दरम्यान मोटेगावकरला सीबीआयनं अटक केल्यानंतर आरसीसी क्लासेससमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत क्लासच्या फलकावर शाईफेक केली। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।

केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक काल जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. यासाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. शिर्डी इथं सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल. खासगी क्षेत्रात तोफगोळा उत्पादनाचा हा देशातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं मानलं जात आहे. यासाठीचा संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान तसंच कच्चा माल स्वदेशी असणार आहे. अवघ्या 1 वर्षात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गड किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. वेरूळ इथल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यासाठी 210 कोटी रुपये तर बीड इथल्या श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिस विकासासाठी 301.54 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या प्रवासदरात तात्काळ भाडेवाढ करणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरवाढ टाळण्यासाठी ई बसचा वापर तसंच महसूल वाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. जलसंवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते काल नागपुरात पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त जलक्रांती परिषदेत बोलत होते. नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकची कंटेनरसोबत धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सुमारे 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 अधिक जण जखमी झाले. पालघर जिल्ह्यात धानिवरी इथं काल ही दुर्घटना घडली. अपघातातल्या जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं. कांद्याला 2400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा तसंच बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदीची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गजवळील जांबरगाव इथं कांदा उत्पादकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं. पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर सोडून दिलं. हिंगोली इथं काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रशिक्षण कार्यशाळा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत पार पडली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदय आणि एकात्म मानववाद

0: हाच आमच्या कार्याचा मुख्य गाभा असल्याचं कराड यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केलं. नांदेड इथं काल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. नीट पेपर फुटी आणि इतर प्रकरणी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विविध मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. बीड शहर परिसरातल्या इमामपूर रोड इथल्या रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. हा रस्ता 600 मीटरपर्यंत वाढवण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही काम न झाल्यामुळे महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुभाष राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेतर्फे उद्या 20 मे रोजी देशव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं खबरदारी घेण्याचं आवाहन सहायक आयुक्त बदा मरेवाड यांनी केलं आहे. नियमित औषधांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत काल जुना जालना भागातल्या भाजीमंडी परिसरात सुमारे 70 दुकानांसमोरील नाल्यांवरील अतिक्रमणं हटवण्यात आली. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणं काढून घेण्याचं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव, वडवणी आणि धारूर या तिन्ही तालुक्यात सुरू असलेल्या क्रीडा संकुल उभारणीच्या कामाचा काल आमदार प्रकाश सोळंके यांनी आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक सूचनाही केल्या. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव करत सनरायझर्स हैदराबादचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघही अंतिम 4 मध्ये आहेत. आज या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. अकोला जिल्ह्यात पिंपरखेड इथल्या 50 वर्षीय व्यक्तीचा काल उष्माघातामुळे मृत्यू झाला. तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. अकोला इथं काल राज्यात सर्वाधिक 46° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 45.2, छत्रपती संभाजीनगर इथं 42.4 तर धाराशिव इथं सुमारे 42° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर नागपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यासह मराठवाड्यात परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातही 2 दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातली शासकीय रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना उष्माघातग्रस्त रुग्णांवर तातडीनं उपचारासाठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी रेणुकाई केमिस्ट्री क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक. 9 दिवसांची सीबीआय कोठडी. विधान परिषदेच्या 16 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर. आणि पालघर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:20 झालेत. नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेसवर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेसवर अप टू 30% ऑफ.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे, हॉटेल नीलकमल, नगर रोड, बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस

0: देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेजिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेंट दे
1: atmamalikonline.com।
2: नागपुर से करण कोठारी ज्वेलर्स घूम लेता है ब्राइडल एग्जीबिशन 22-24 में, होटल नीलकमल नगर रोड बीड येथे। लग्नाचा सीजन आणि ब्राइडल शॉपिंग ची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड। गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह। डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ।
3: आरोग्य मंत्र। मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता PCOD संबंधी समस्या आणि त्यावरील उपचार याविषयीची मुलाखत जरूर ऐका आपल्या आकाशवाणी बीड केंद्राहून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
2: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एग्जीबिशन 22-24 मे, होटल नीलकमल नगर रोड बीड येथे। लग्नाचा सीजन आणि ब्राइडल शॉपिंग ची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड। गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह। डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ।
4: हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असा अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा

0: होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट्टी देऊन टाकता कारण का ती इरिलेव्हंट आहे. ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटरला तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात,
1: हे
0: तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
1: नाही.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठव, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय तर आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहत. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये.
0: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअरफ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेला, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो. हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो.

0: अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म. मग काही प्लॅटफॉर्म मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा,
0: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा,
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असायचा संबंधच नाही, ते माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल, ही काही एजन्सी अशी आहे की वेगळ्या कंपन्या आहेत,
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा,
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा,
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात, आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही, एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं असत आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात.
1: अच्छा,
0: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो, मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्याच बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टिम असू शकतो,
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: अच्छा,
0: तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे.

0: म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झाले.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळे टिप्स असतात, किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:40 झालेत.

0: परीक्षित फेगड़े सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुड़घे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59।
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रीत तुझे माझे या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे यांना ऐकूया। जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, एन दत्ता यांचं संगीत।

0: स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
1: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
4: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: गीतांजली मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा संगीत एन दत्ता यांचं, गीतरचना मधुसूदन कालेलकर यांची. अपराध या चित्रपटासाठी गात आहेत महेंद्र कपूर.

0: राजेशजी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
0: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले चढकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
0: अरे
1: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: सीनेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन .com.

0: सांग कामिनी सखी साजणी अनंत जाधव यांचं गीत आता आपण ऐकलं. दीड शहाणी या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गाणं राम आणि लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलं. श्रोतो गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर घोळात घोळ या चित्रपटातलं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अगदी तयार आहे. पण त्याआधी
1: आपलं रिझल्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे. पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: आज तर पार्टी हवी.
4: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
5: आयडिया, इथेच करूया पार्टी.
3: पिझ्झा पार्टी.
4: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
6: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
3: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
4: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
6: आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी सांगितल्याप्रमाणे घोळात घोळ या चित्रपटातलं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. अरुण इंगळे आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात, सुधीर नांदोडे यांची ही गीतरचना, अनिल मोहिले यांचं संगीत.

श्रोतेहो, या गीतरचनेबरोबर आजचा गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 8 वाजतात. ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीस समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून ऐकूया.

सकाळचे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा

उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या संदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी 1 महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1 पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग

0: मार्गावर पारघर जिल्ह्यातील धानिवलीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बेला शेंडे यांना ऐकूया. गीतरचना संदीप खरे यांची, संगीतकार डॉ सलील कुलकर्णी.

0: आरोग्य मंत्र। मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता पीसीओडी संबंधी समस्या आणि त्यावरील उपचार याविषयीची मुलाखत जरूर ऐका आपल्या आकाशवाणी बीड केंद्राहून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
1: भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर पद्मा सुरेश वाडकर यांना ऐकूया। निशिकांत कोठीकर आणि चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय मयुरेश पै यांनी।

सलील कुलकर्णी आणि आनंदी जोशी यांना आता आपण ऐकल्यात. मीना शिंदे यांची गीतरचना, संगीतकार सलील कुलकर्णी. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी चंद्रशेखर सानेकर यांचं गीत ऐकूया. गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते.

श्रोतेहो, या रचनेबरोबरचा भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी बीड सकाळचे 9 वाजता, यानंतर 9 ते 10 या दरम्यान विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष रूपक आकाशवाणीचं संचित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीस यानंतर विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकूया.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करीत आहोत. संकटातील सोबती.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे. हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला, तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲप पर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा, तेव्हा लोक अंधारात एका रेडिओ भोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे.

0: हा केवळ नारा नव्हता, तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं। शास्त्रीजींच्या ह्या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं। युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं। आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही।
1: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे। 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली। अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं।
0: मुंबई केंद्रावरून त्या काळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती। रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले। त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक।
2: आकाशवाणी श्रोतेहो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये। कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये। आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा। मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा। टोल फ्री क्रमांक आहे।
1: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे। आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं। ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे। आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो। याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश अडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात।
2: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपत्काळात म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल। प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीनी लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे। मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईत सुद्धा जाणवला। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता, ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली। जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली। काय होतं हेच क्षणभर आम्हाला कळेना, आणि आताच्या सारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं। नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं। संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता। बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती, आणि मदतीसाठीचे क्रमांक सुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो। आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्ला

0: च्या भूकंपाच्या वेळी सुद्धा आम्ही घेतला. त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्वाचं असं काम केलं. आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस शासनाचे महत्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळं सुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने याप्रसंगी केली.
1: अगदी खरंय. 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
2: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005चा दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारीसुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांना सुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचं आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला FM वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी RJ बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणार असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईल सुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेनने जातो आणि तो अजून आला नाहीये. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाहीये, परतला नाहीये. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती

0: असेल त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपलं आपण काम करतोय ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण एफ एम रेनबो आणि एफ एम गोल्ड वाहिनीवर सुरू असतं. तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे दोन विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं. ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती. काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. आर जे जे पोचू शकले एखाद दोन ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची. आणि आमच्यापैकी काही मंडळींनी अधिकारी मंडळी ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कोणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणा घरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणा घरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता. पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत रहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत रहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
2: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला, तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता।
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं।

0: लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता. अशा वेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली. थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली.
1: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते. आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला.

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गीतवहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात थोरली जाऊ या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आहे.

0: या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 वाजले आहेत.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 10:30 झालेत. गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकूया.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत. मंडळी, सध्या बाहेर उन्हाचा पारा चढलेलाच आहे आणि या उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला थंड काही विसावा, मग तो प्यायला असू दे किंवा सावलीच्या रूपाने असू दे, अगदी मनाला आल्हाददायक आणि आनंद देऊन जातं, नाही का? आता उन्हाळा तर आहे, ऊन तर लागणारच आहे आणि पडणारच आहे, पण मग आपल्याला गारवा शोधायचा असेल तर काय करूया? बरं, आकाशवाणीच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्यापर्यंत अशी छानशी गाणी पोहोचवणार आहोत जे बर्फाच्या सानिध्यात शूट झालेली आहेत. चला तर असं कार्यक्रमातलं पहिलं एक गाणं काश्मीरपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे, काश्मीर की कली या चित्रपटातलं गाणं. आणि अर्थातच काश्मीर की वादियों का तो क्या कहना भाई, हम वहां नहीं रह के भी यहीं से हम खो जाते, है ना?

श्रोते हो, आपण काश्मीरमध्ये जाऊन पोहोचलो की अगदी या गीतातल्या शर्मिला टॅगोर आणि शम्मी कपूर यांच्याप्रमाणे. 1964 साली आलेला काश्मीर की कली हा चित्रपट आणि या चित्रपटामध्ये काश्मीरचं सौंदर्य आपण भरभरून पाहिलं आणि आजची पिढीसुद्धा या चित्रपटांच्या या गीतांच्या माध्यमातून पाहतेच आहे. चला पुन्हा एकदा स्टे आपला काश्मीरमध्येच. रोज या चित्रपटातलं गाणं आता तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. 1992 साली आलेला रोजा चित्रपट आठवतोय का तुम्हाला? येस, मधु आणि अरविंद स्वामी यांच्यावर चित्रित असा हा चित्रपट आणि अर्थात AR रहमान यांचं संगीत आपल्याला विसरूच देत नाही हा चित्रपट नाही. आणि मणिरत्नम यांचं दिग्दर्शन काय पाहायचंय, फक्त अनुभवायचंय. चला ऐकूया हे गाणं.

श्रोत्या हो, हिंदी चित्रपट सृष्टीला कायमच काश्मीरचं आकर्षण राहिलेलं आहे आणि याच आकर्षणातून आणखीन एक चित्रपट तिथे चित्रीकरणासाठी पोहोचला, तो म्हणजे मिशन काश्मीर. 2000 मध्ये आलेला हा चित्रपट प्रीती झिंटा आणि ऋतिक रोशन यांच्यावर चित्रित झालेला आणि याही चित्रपटामध्ये काश्मीरचं एक वेगळं सौंदर्य आपण पाहिलंय. अर्थात कथा थोड्या मिळत्या जुळत्या किंवा त्यातला संदर्भ जरी सारखा असला तरी त्यातलंही वेगळेपण या दोन्ही चित्रपटातनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अर्थात गाण्यासाठी जर सांगायचं असेल तर मिशन काश्मीरसाठी शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिलेलं. चला आता या गीतांच्या माध्यमातून पुन्हा एकदा काश्मीरला जाऊया.

श्रोतेहो, गात आ रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आणि आज अगदी मनाला थंड आणि गारवा देणारी गाणी आपण ऐकता आहात आजच्या या कार्यक्रमात. यानंतर आता आपण जाऊन पोहोचणार आहोत हिमाचल कुलू मनालीला. अर्थात इथे सुद्धा आपल्याला बर्फ पाहायला मिळतो आणि अतिशय निसर्ग सौंदर्य म्हणजेच कुलू मनाली हे आपल्या मनात तर आहेच आहे. पण ते जे चित्रण आहे ते हायवे या चित्रपटात आपण पाहिलेलं आलिया भट, कपूर आणि रणदीप हुडा यांच्यावर चित्रित झालेलं हायवे या चित्रपटातलं हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपल्याला घेऊन जात आहे देवभूमी हिमाचलला. चला जाऊया.

श्रोते हो, यानंतर कार्यक्रमात फना या चित्रपटातलं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अगदी आतुर आहे. आणि इतकं आतुर होतं, या गीताच्या आधी तुम्ही जे थोडंसं म्युझिक ऐकलं ते फना या चित्रपटातल्या गीताचंच होतं. बरं, चला आता पोहोचणारच आहे. अर्थात याही गाण्यामध्ये बर्फिली वादियां आणि सोबत काजोल आणि आमिर खान यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री, या गाण्यामध्ये काही आर्टिफिशियल सेट्स यावर बर्फाचं चित्रण असं दाखवलेलं आहे आणि काही ठिकाणी ओरिजिनल, असा हा थंडावा देणारा आणि अर्थातच मनाला आनंद देणारं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचतंय. ऐकूया.

श्रोतेहो, काश्मीरपासून सुरू झालेला आपला आजच्या गाता रहे मेरा दिलचा हा प्रवास आता अलास्काला जाऊन संपणार आहे. तुम्ही म्हणाल नेमकं काय म्हणायचंय, अर्थात कार्यक्रमातलं शेवटचं गाणं हे जे आहे पुकार, या चित्रपटातलं 2000 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट

यातली माधुरी दीक्षित कोण बरं विसरेल, अनिल कपूर आणि प्रभुदेवाचा डान्स, के सराचं म्युझिक कोण बरं विसरेल अर्थातच. पण या सगळ्यांसोबत आपल्याला अलास्काला घेऊन जात आहे हे गाणं या चित्रपटातलं. आणि शिफॉनच्या साडीतली, निळ्या साडीतली माधुरी दीक्षित आपल्याला घायाळ नक्कीच करते आणि तिथलं सौंदर्य आपल्याला अगदी स्टक करून ठेवतं. चला आता ऐकूया आणि दंग होऊया.

श्रोते हो, ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अजिबात फेड आउट करायची इच्छा नाहीये, पण आता कार्यक्रमाचा वेळ संपलाय. या वैशाख वणव्यात गारवा देणारी गाणी आता आपण ऐकलीत आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता निरोप द्या, पुन्हा भेटूया. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत आरोग्य विषयक कार्यक्रम आरोग्य मंत्र. आज या कार्यक्रमात पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपचार याविषयी स्त्रीरोग तज्ञ डॉ पूजा माने यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते नमस्कार. आरोग्य मंत्र या कार्यक्रमात मी रणजित बागलाने आपलं खूप खूप स्वागत करतो.

श्रोते हो, आजची बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाढता मानसिक ताण यांचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे। विशेषत किशोरवयीन मुली आणि महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं, आजकाल घराघरात ऐकू येणारा शब्द म्हणजे PCOD। अनेकदा मासिक पाळीत होणारी अनियमितता, चेहऱ्यावर येणारे मुरूम किंवा अचानक वाढणारे वजन याकडे आपण साधी समस्या म्हणून दुर्लक्ष करतो, पण ही लक्षणं एका मोठ्या हार्मोनल बदलाचा म्हणजेच PCOD, ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज

0: संकेत असू शकतात. किशोरवयीन मुलींमध्ये याचं वाढतं प्रमाण ही आज चिंतेची बाब बनली आहे. PCOD म्हणजे नक्की काय आणि तो का होतो, त्याचा आपल्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार आणि उपचारांच्या मदतीनं यावर आपण कशी मात करू शकतो, या सर्व प्रश्नांवर आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर पूजा माने. डॉक्टर, आरोग्यमंत्र या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मॅडम, सध्याच्या काळात महिलांमध्ये PCOD ही समस्या खूप वाढलेली दिसते. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सुरुवातीला मी असं विचारू इच्छेल आपल्याला की PCOD म्हणजे नक्की काय.
1: आपल्यातल्या बऱ्याच जणांनी PCOD किंवा PCOS हा शब्द कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत नक्कीच ऐकला असेल. सर्वात अगोदर आपण PCOD म्हणजे नक्की काय, त्याचा शब्दशः अर्थ काय याचा आपण विचार करूया. PCOD किंवा PCOS म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलीसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. हा स्त्रियांच्या शरीरात जे हॉर्मोन्स असतात त्याच्यामध्ये जो बिघाड होतो त्यामुळे उद्भवणारी ही एक आरोग्य समस्या आपल्याला म्हणता येईल.
0: मॅडम, PCOD आणि PCOS यातला काय फरक नेमका?
1: जसं मी नावातला फरक सांगितला, म्हणजे PCOD मध्ये आपण पॉलीसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणतो आणि PCOS ला आपण पॉलीसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणतो. तसं बघायला गेलं तर दोघांना वेगवेगळं म्हणता येणार नाही, पण दोघांमध्ये थोडासा फरकही आहे. आपल्याला सोप्या भाषेत सांगायचं तर असं म्हणता येईल की एकाच आजाराची एक सौम्य बाजू म्हणजे PCOD आणि एक थोडीशी तीव्र बाजू म्हणजे PCOS. PCOD मध्ये बऱ्याच वेळेस फक्त मासिक पाळीशी निगडीत ज्या समस्या असतात त्या आपल्याला बघायला मिळतात, पण हाच आजार जेव्हा तीव्र रूप धारण करतो तेव्हा शरीरामध्ये पाळी व्यतिरिक्तही अनेक गोष्टींमध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते तेव्हा आपण त्याला पॉलीसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं म्हणतो.
0: मॅडम, मग PCOD ची सुरुवातीची लक्षणं जे आपण म्हणतो ती काय असतात?
1: PCOD मध्ये सगळ्यात कॉमनली सापडणारं जे लक्षण आहे ते म्हणजे मासिक पाळीची अनियमितता. ज्या स्त्रियांमध्ये हा आजार असतो त्या स्त्रियांना बऱ्याच वेळेस प्रत्येक महिन्याला वेळेवरती मासिक पाळी येत नाही. जेव्हा असं व्हायला लागतं तेव्हा आपण हा आजार सस्पेक्ट करतो किंवा आपल्याला या आजाराची शंका येते. त्याचबरोबर अशा पेशंट्सचं अचानक वजन वाढायला लागतं. वजनाचा आणि PCOD चाही फार जवळचा संबंध असल्यामुळे वजनामधला फरकही या गोष्टीकडे आपल्याला निर्देश दाखवू शकतो. अशा पेशंट्सच्या चेहऱ्यावरती थोडेसे ज्या प्रकारे पुरुषांमध्ये केस आढळतात त्या प्रकारचे केस वाढायला लागतात. त्याचबरोबर मुरूम म्हणजे पिंपल्सही जास्त प्रमाणात यायला लागतात. अशा काही पेशंट्समध्ये शरीराच्या काही भागांवर जसं की आपल्या मानेचा भाग किंवा बगलांमधला भाग इकडे काळ्या रंगाचे गडद रंगाचे चट्टे यायला लागतात. असे जर काही लक्षण असतील तर ते आपल्याला PCOD चा निर्देश दाखवू शकतात.
0: मॅडम, अनियमित मासिक पाळी जे आपण म्हटलं तर ते म्हणजे नक्की काय आणि किती दिवसांचा उशीर हा एक चिंतेचा विषय ठरू शकतो त्यामध्ये?
1: नियमित मासिक पाळी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर दर महिन्याला पाळी येणे. आता बऱ्याच वेळा असा गैरसमज असतो की अगदी त्याच तारखेला पाळी यायला हवी. ज्या तारखेत मागच्या वेळेस पाळी आली होती त्याच तारखेला या महिन्यातही पाळी यायला हवी तरच त्याला नियमित म्हणतात असा एक बऱ्यापैकी गैरसमज आहे. पण असं असण्याचं काही कारण नाही. 25 दिवसांपासून 35 दिवसांपर्यंत म्हणजे महिन्याच्या 3 ते 4-5 दिवस अगोदर जरी पाळी येत असेल किंवा मागच्या महिन्याच्या तारखेच्या 3-4 दिवस 5 दिवस पुढेपर्यंत जरी पाळी येत असेल तरी आपण त्याला नॉर्मल रेंज असंच पकडतो. यापेक्षा जर उशीर होत असेल आणि हा उशीर वारंवार होत असेल प्रत्येकच महिन्यात होत असेल तर आपण त्याला अनियमित पाळी असं म्हणतो.
0: यामध्ये मॅडम, आजकाल लहान वयामध्ये पाळी येण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय आणि याची मुख्य काय कारणं आहेत असं आपल्याला वाटतं?
1: बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते सध्या जे आपण मेनार्कीचं वय म्हणतो म्हणजे पहिली पाळी येण्याचं जे वय म्हणतो ते नक्कीच पूर्वीच्या काळीपेक्षा जरा कमी झालेलं आहे. याचे दोन्ही कारणं आहेत. एक पॉझिटिव्ह रिझन म्हणता येईल ते असं की आहारामध्ये सुधारणा झालेली आहे. प्रत्येकाची जशी कमावण्याची क्षमता वाढली तसं आहाराचीही बदल बरेच दिसून आले. चांगले पौष्टिक घटक गेल्यानंतरही पाळी लवकर येऊ शकते किंवा त्याच्या अगदी विरुद्ध टोक जर तुमच्या

0: आहारामध्ये जंक फूड किंवा बाहेरचे पदार्थ यांचाही प्रमाण अतिरेक असेल तर त्याही मुलींमध्ये पाळी लवकर येण्याचा धोका असू शकतो.
1: बर, यामध्ये सुरुवातीच्या काळात जी पाळी येते तर याच्यामध्ये अनियमित असणं हे सामान्य आहे का आणि पालकांनी या बाबतीत कधी सावध व्हायला पाहिजे?
0: बरोबर आहे. जेव्हा पहिल्यांदा पाळी चालू होते तेव्हा शरीरालाही सवय व्हायला काही काळ जाऊ द्यावा लागतो. शरीर हे एक हॉर्मोन्सची सायकल आहे. एक हॉर्मोन दुसऱ्या हॉर्मोनला ऑर्डर देत असतं आणि ही जी सायकल चालू असते त्याच्यामुळे आपल्या शरीरातली प्रत्येक गोष्ट नियमितपणे घडत असते. जेव्हा एखाद्या मुलीला पाळी येते तेव्हा तिचा HPO ऍक्सेस म्हणजे हायपोथॅलामो पिट्युटरी ओव्हॅरियन ऍक्सेस हे शरीरामधले हॉर्मोन्स बनवणाऱ्या ग्रंथी आहेत, त्यांचा हा जो ऍक्सेस असतो त्याला मॅच्युअर होण्यासाठी म्हणजे सुरळीत होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. या काळामध्ये बऱ्याच वेळेस मुलींना अनियमित पाळी येणे, उशिरा पाळी येणे किंवा खूप दिवस अंगावरून जास्त रक्त जाणे ह्या गोष्टी घडू शकतात. पहिली पाळी आल्यापासून पुढे जवळपास 1.5 ते 2 वर्षापर्यंत मॅक्सिमम मुलींमध्ये हा ऍक्सेस सेटल होऊन जातो आणि तिथून पुढे रेग्युलर पाळी, नियमित पाळी यायला चालू होऊन जातं.
1: अगदीच मॅडम, जसं आजकालचं जे जीवन आहे, आजची बदलती जीवनशैली आहे, म्हणजे आपल्या कामाचा ताण असेल आणि आजकाल व्यायामाचा अभाव आपल्याला बऱ्याच व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो, तर याचा आणि PCOD चा थेट संबंध काही आहे का?
0: फारच महत्वाचा मुद्दा विचारला तुम्ही. खूपच सरळ शब्दात जर सांगायचं झालं तर PCOD किंवा PCOS याला आम्ही लाईफस्टाईल डिसीज असं म्हणतो, म्हणजे जीवनशैलीशी निगडीत असणारा आजार असं म्हणतो. सध्याची जी बैठी जीवनशैली झालेली आहे किंवा व्यायामाचा जो अभाव आहे त्यामुळं नक्कीच ह्या आजाराला खतपाणी घातलं जातं. PCOD चे जर कारणं आहेत ते जर समजून घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे की हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होणं, म्हणजे शरीरातले जे हॉर्मोन्स असतात त्यांचं प्रमाण कमी जास्त होणं. बऱ्याच वेळेस अशा पेशंट्समध्ये जे पुरुषांमध्ये सापडणारे हॉर्मोन्स असतात त्यांचं प्रमाण अधिक आढळून येतं. नॉर्मली ही प्रत्येक स्त्रीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पुरुष हॉर्मोन्स असतात, परंतु हा आजार असणाऱ्या स्त्रियांमध्ये या हॉर्मोन्सचं प्रमाण वाढतं. त्यानंतरचा जो सगळ्यात मोठा भाग आहे किंवा सगळ्यात मोठं जे कारण आहे त्याला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे आता तुम्हा सर्वांना माहितीच आहे की इन्शुलिन हा शरीरातली साखर कंट्रोल करणाऱ्या हॉर्मोनचं नाव आहे. इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे आपलं शरीर ह्या हॉर्मोनला प्रतिसाद देण्याचं कमी करतं आणि त्यामुळं PCOD हा आजार उद्भवू शकतो. चुकीची जीवनशैली हा ही एक अत्यंत मोठा भाग आहे. आपण जे बैठं काम करतो किंवा बाहेरचं जंक फूड आपण जास्त प्रमाणामध्ये खातो, व्यायाम करत नाही, ह्या सर्व गोष्टींमुळे इन्शुलिन रेझिस्टन्स वाढू शकतो आणि परिणामी ह्या आजारालाही वाढण्यासाठी मदत होऊ शकते.
1: मॅडम, सुरुवातीला जसं आपण म्हटलं की PCOD ची लक्षणं यामध्ये वजन वाढणं किंवा कमी होणं हे होऊ शकतं, तर यामध्ये PCOD यामध्ये वजन आणि PCOD चा काय संबंध आहे? काही मुलींचं वजन अचानक वाढतं तर काही सडपातळ असूनही त्यांना हा त्रास होतो, यामागचं वैद्यकीय कारण काय सांगता येईल?
0: वजनाचा आणि PCOD चा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याला असं म्हणता येईल की ओबेसिटी किंवा स्थूलपणा आणि PCOD हे दोघं जण एकमेकांच्या हातात हात घालून जातात. याच्या मागचं कारण असं, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की इन्शुलिन रेझिस्टन्स हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की शरीरातलं साखर कंट्रोल करणारं जे हॉर्मोन असतं त्याला प्रतिसाद करायचं आपलं शरीर बंद करतं किंवा कमी करतं. त्यामुळे परिणामी आपण जे खातो, अन्न खातो, त्याचं फॅटमध्ये रूपांतर व्हायला फार मदत होते. जसं तुमचं फॅट वाढेल तसं तसं इन्शुलिन रेझिस्टन्स वाढल्यामुळे फॅट वाढतं आणि फॅट वाढल्यामुळे तुमचे हॉर्मोन्स बिघडत जातात आणि PCOD चा आजार होतो. आणि जसाच PCOD चा आजार होतो तसंच तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स अजून वाढत जातो आणि वजन कमी करण्यासाठीही त्यामुळे त्रास होऊ शकतो. अशा पद्धतीने जर एक गोष्ट वाढली म्हणजे स्थूलपणा वाढला तर तुमचे PCOD चे लक्षणंही वाढू शकतात आणि जर PCOD चा प्रकार तीव्र होत गेला तर वजन कमी करण्यासाठीही फार त्रास होऊ शकतो.
1: बर मॅडम, जसं PCOD ने ग्रस्त असल्यानंतर डॉक्टरांकडून कोणकोणत्या चाचण्या, ज्याला आपण टेस्ट वगैरे असे म्हणतो, तर त्या करून घेणं गरजेचं असतं?
0: शक्यतो डॉक्टर तर क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे पेशंटला बघून आणि लक्षणांचा अभ्यास करूनच हे डायग्नोसिस किंवा हा आजार आहे असं आमच्या लक्षात येतं. पण त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी ज्या टेस्टची मदत होते त्याच्यामध्ये

0: सगळ्यात महत्वाचं आहे सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये तुमच्या अंडाशयाला छोट्या छोट्या आलेल्या गाठी दिसतात. त्या गाठींवरून आपल्या लक्षात येतं की ह्या आजाराचा लक्षण आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर तुमचं कोलेस्टेरॉल चेक व्हायला हवं, तुमचे हॉर्मोन्स बाकीचे जे असतात तेही टेस्ट केले जातात, साखर टेस्ट केली जाते, तुमच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सचे प्रमाण काही कितपत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
1: बरं, पीसीओडी होण्यामागची जी वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये बदलती जीवनशैली ही किती कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं?
0: बदलत्या जीवनशैलीचा फार मोठा वाटा आहे या आजाराचं प्रमाण वाढण्यामध्ये. कारण की आपण पाहतोय आजचा जो बदलता काळ आहे त्यामध्ये एका जागी बसून काम करण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. शक्यतो आपण ऑफिस वर्क करतो म्हणजे खुर्चीवरती बसून काम करतो, अशा वेळेस तुम्हाला जास्त हालचाल करावी लागत नाही किंवा शारीरिक कष्टही घ्यावा लागत नाही. हा एक मुद्दा झाला. आणि अजून एक मुद्दा असा की आपण जे पॅकेज फूड आहे किंवा जे जंक फूड आहे त्याचं प्रमाण फार जास्त वाढलं आहे. प्रत्येक घरामध्ये जंक फूड खाल्लं जातं, वारंवार बाहेरचं जेवण घेतलं जातं, आणि या सगळ्या गोष्टींबरोबरच व्यायामाचा ऑलमोस्ट अभाव म्हणजे शून्य व्यायाम असल्यामुळे हा आजार वाढण्यासाठी अजूनच मदत होते.
1: बरं, ह्याच्यामध्ये मॅडम जसे काही आजार जे आहेत ते अनुवंशिक आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये खास करून पीसीओडीमध्ये हा आजार अनुवंशिक असतो की बाह्य घटकांमुळे होतो,
0: दोन्ही गोष्टी या आजारासाठी कारणीभूत आहेत. जीवनशैलीबद्दल आपण बोललेलोच आहेत, त्याचबरोबर अनुवंशिकताही या आजाराला कारणीभूत असू शकते. जर एखाद्या स्त्रीच्या आईला किंवा बहिणीला हा त्रास असेल तर त्या स्त्रीमध्ये हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
1: मॅडम, जसं असा एक समाजात आपल्याला एक समज पाहायला मिळतो की फक्त वजन वाढलेल्या मुलींनाच हा पीसीओडी होतो, सडपातळ मुलींनाही हा त्रास होऊ शकतो का?
0: बरोबर आहे. फक्त ज्यांचं वजन जास्त आहे त्याच मुलींना हा आजार होतो असं बिलकुल नाही. ज्या सडपातळ मुली आहेत किंवा ज्यांचं वजन नॉर्मल आहे अशा स्त्रियांनाही मुलींनाही हा आजार होऊ शकतो. यामध्ये त्यांचं बाहेरून वजन वाढलेलं आपल्याला दिसत नाही किंवा शारीरिक लक्षणं बाहेरून फार दिसत नाहीत, पण या स्त्रियांमध्ये मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस म्हणजे शरीराची जी चयापचय क्रिया असते त्यामध्ये बराच बिघाड झालेला असतो, त्यामुळे त्यांच्यामध्येही हा आजार उद्भवू शकतो. त्यामुळे सडपातळ मुलींनाही हा आजार होण्याचा धोका तितकाच आहे.
1: पीसीओडी हा जो आजार आहे हा आजार झाल्यामुळे एका महिलेच्या जीवनामध्ये जे काही टप्पे असतात जसं की गर्भधारणा आहे, तर अशा वेळेस किंवा अशा प्रसंगी काही अडचण येते का किंवा कायमस्वरूपी गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवू शकते का?
0: पीसीओडी खूप जणांचा असा गैरसमज आहे की पीसीओडी असल्यानंतर व्यंधत्व असतं किंवा त्या स्त्रीला मूलबाळ होत नाही, तर हा अतिशय चुकीचा समज आहे. पीसीओडी किंवा पीसीओएस असणाऱ्या स्त्रियांना गर्भधारणा नक्कीच होऊ शकते आणि त्यांनाही अतिशय सुदृढ बाळ होऊ शकतं, परंतु नक्कीच या पेशंट्सला अशा पेशंट्सला नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहण्यासाठी थोडासा उशीर होऊ शकतो. बऱ्याच प्रयत्नांनंतर जर अशा स्त्रीला गर्भधारणा राहत नसेल तर डॉक्टरांचा उपचार किंवा डॉक्टरांचा सल्ला अशा पेशंट्सला घ्यावा लागतो. परंतु अशा पेशंट्सनी जर डॉक्टरांनी सांगितलेले उपचार वेळोवेळी केले आणि आपलं वजन आणि आपली जीवनशैली जर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच अशा स्त्रियांना अगदी नैसर्गिकरित्याही गर्भधारणा होऊ शकते आणि सुदृढ बाळ जन्माला येऊ शकतं.
1: अनेकांना अशी देखील भीती वाटते की एकदा पीसीओडीचं निदान झालं तर आयुष्यभर आपल्याला आता गोळ्या खाव्या लागणार.
0: बरोबर आहे. असा जरी गैरसमज असला तरी पीसीओडी हा आजार सर्वात महत्वाचा म्हणजे या आजारावरती कुठलीही जादूची गोळी नाही. म्हणजे तुम्ही एक जादूची गोळी घेतली आणि हा आजार बरा झाला असं होऊ शकत नाही. जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला समजा आपल्याला टायफॉइड झाला आणि आपण 4-5 दिवस टायफॉइडची ट्रीटमेंट घेतली तर आपला तो आजार पूर्णपणे बरा होऊन जातो, तशा प्रकारातला हा आजार नाही. या आजाराचे लक्षणं आपण औषधं घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियंत्रणात नक्कीच ठेवू शकतो, परंतु सर्वात महत्वाचं तुमची जीवनशैली. जर आपण आपली जीवनशैली सुधारली, आहार विहारामधला फरक जर केला, चांगल्या सवयी आपण अंगीकारल्या, तर हा आजार आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो.
1: बऱ्याचदा मॅडम मासिक पाळीच्या संदर्भात महिला असतील तर त्या गोळ्यांचा वापर करतात, गोळ्या घेतात आणि मासिक पाळी जी मागं पुढं आपल्या सुईने किंवा आपल्याला काही कामाच्या अडचणीमुळे आपण महिला तसं करतात, तर अशा वेळेस त्या काही गोळ्यांचा जो परिणाम आहे तो कितीचा होतो आणि ते करणं योग्य आहे का किंवा त्या गोळ्या घेणं बरोबर आहे का?
0: आपण मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी ज्या गोळ्या देतो त्याही हॉर्मोन्सच्याच गोळ्या असतात, आणि तसा त्यांचा फार दुष्परिणाम जरी नसला

0: तरी काही स्त्रिया वारंवार ह्या गोळ्यांचा वापर करतात आणि मनाने बऱ्याच वेळेस ह्या गोळ्या खातात, तर असं करणं अतिशय चुकीचं आहे. क्वचित प्रसंगी या गोळ्यांचा वापर करणं जरी ठीक असेल, तरी वारंवार या गोळ्यांचा वापर करणं टाळलं पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला आवश्यकता आहे तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा गोळ्या घेतल्या पाहिजेत.
1: अच्छा मॅडम, पीसीओडी हा जो आजार आहे तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का फक्त त्याला आपल्याला नियंत्रणातच ठेवता येतं?
0: हो, शरीरातून पीसीओडीचा आजार जो आहे किंवा पीसीओएसचा जो आजार आहे तो पूर्णपणे गेला आणि मी पूर्णपणे बरा झाले असं आपल्याला शक्यतो म्हणता येणार नाही, कारण की हा एक अतिशय गुंतागुंतीचा आजार आहे. त्यामुळेच त्याला आपण सिंड्रोम असं म्हणतो. फक्त एकाच गोष्टीतला बिघाड नाही, बऱ्याचशा गोष्टींमध्ये बिघाड शरीरामध्ये या आजारामध्ये झालेला असतो. त्यामुळं पूर्णपणे बरा होणे हा थोडासा शब्द मला वाटतं चुकीचा ठरेल. आपण पूर्णपणे याला नियंत्रणात मात्र नक्कीच ठेवू शकतो.
1: बरं मॅडम, खरं तर पीसीओडी हा आजार होऊ नये किंवा त्याला एकदा झाल्यानंतर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत?
0: तुम्हाला जर असा आजार किंवा तुमच्या आप्तेष्टांपैकी कोणाला जर असा आजार असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाबरून जाण्याची अजिबातच गरज नाही. अगदी तुमच्या माझ्या आयुष्यातले जे छोटे छोटे बदल असतात अशा बदलांनीही आपण हा आजार अतिशय नियंत्रणात ठेवू शकतो. त्यातलं सगळ्यात सुरुवात करूया आपण जीवनशैलीपासून. तर जीवनशैलीमध्ये आपण काय बदल करायला हवेत, तर पहिला आहारातला बदल बघूया. आहारामध्ये आपण साखरेचा वापर अतिशय कमी करायला हवा. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण गूळ वापरू शकतो. मैद्याचा वापरही कमी करायला हवा, त्याऐवजी आपण बाजरी ओट्स अशा गोष्टी आपण वापरू शकतो. पॅकेज फूड खाणे टाळावे, इस्पेशली ज्या कॉलेजच्या मुली आहेत किंवा ज्या हॉस्टेलला राहणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी मला हे आवर्जून सांगावंसं वाटेल, कारण की आई वडील घरी नसतात, बघण्यासाठी लक्ष देण्यासाठी नसतात, तर मग नैसर्गिकरित्याच नॅचरलीच त्यांच्यामध्ये पॅकेज फूड खाण्याची टेंडन्सी थोडीशी आपल्याला जास्त बघण्यात येते. तर त्याचाही वापर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायला हवा. याऐवजी आपण आहारामध्ये प्रथिनयुक्त गोष्टी म्हणजे जसं की डाळ, पनीर, हिरव्या पालेभाज्या यांचा वापर आपण जास्त करायला हवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. व्यायाम करायला हवा म्हणजे अगदी जिमलाच जायला हवं असंही नाही. ज्याला शक्य आहे त्यांनी जिममध्ये जाऊन स्ट्रेंथ ट्रेनिंग केली तर त्याचा तुमचा हॉर्मोनल बॅलन्स बसवण्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी घरच्या घरी जरी थोडाफार योगासने किंवा सूर्यनमस्कार केले किंवा 30 मिनिटाचा वॉक जरी केला, फक्त 30 मिनिट चालण्याचा व्यायाम जरी दररोज केला तरी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमितता. तुम्ही 2-3 दिवस जर व्यायाम करताल आणि पुन्हा नंतर सोडून देताल तर त्याला अर्थ नाही. रेग्युलरली नियमितपणे व्यायाम व्हायला हवा. 7-8 तासाची सलग आणि शांत झोप व्हायला हवी. ताणतणाव कमी करण्यासाठी झोप अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर आपण मेडिटेशन सारख्या गोष्टींचाही आपल्या जीवनशैलीमध्ये समावेश करू शकतो. या उपरच जर जे काही लक्षणं आहेत ते नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला तेवढाच महत्वाचा आहे.
1: अगदीच मॅडम, आपण खूप छान माहिती या संदर्भात सांगतात की जीवनशैलीत आपण कोणते बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. मॅडम, अनेकदा पीसीओडीमध्ये मधुमेहाची जी औषधं दिली जातात तर याचा आणि स्त्रियांच्या आरोग्याचा काय संबंध आहे असं आपल्याला वाटतं?
0: मधुमेहाची जी औषधं दिली जातात त्याचाही हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वाचा वाटा आहे. आपण सुरुवातीपासून बऱ्याच वेळेस मी या शब्दाचा वापर केला ज्याला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे डायबिटीजमध्ये इन्शुलिन ला शरीर जे रिस्पॉन्स देतं त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं आणि तशीच गोष्ट पीसीओएस या आजारामध्येही होत असते. त्यामुळे जेव्हा तुमचं शरीर इन्शुलिन ह्या हॉर्मोनला प्रतिसाद द्यायचं कमी करतं तेव्हा ते वाढवण्यासाठी आणि तुमच्या शरीरातली साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या औषधांचा फार मोठा वाटा असतो. परंतु फक्त या औषधांवरतीच अवलंबून न राहता आपण व्यायाम करण्यावरती आणि आपल्या शरीरामध्ये इन्शुलिनचा वापर ज्या गोष्टींनी जास्त होतो, स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगासने, सूर्यनमस्कार या गोष्टींवरतीही आपण लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे.
1: मॅडम, जर पीसीओडीकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याचं योग्य व्यवस्थापन आपण केलं नाही तर भविष्यात मधुमेह, हृदयविकारासारखे मोठे धोके संभवतात का? आणि हे टाळण्यासाठी नियमित पाठपुरावा, ज्याला फॉलोअप आपण असं म्हणतो, तर ते किती गरजेचं आहे?
0: सुरुवातीपासून आपण पाहतोच आहे की इन्शुलिन बरोबर त्याचबरोबर फॅट बरोबर म्हणजे कोलेस्टेरॉल बरोबर ह्या आजाराचा खूप घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे हा आजार जर आपण वेळेवरती लक्ष दिलं नाही किंवा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले नाहीत

0: तर नक्कीच या पेशंटला भविष्यामध्ये टाईप 2 डायबिटीज मेलायटस म्हणजेच मधुमेहाचा त्रास होण्याची, त्याचबरोबर बीपीचा, रक्तदाबाचा, उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच कोलेस्टेरॉलचं प्रमाण जर फार वाढलं तर हृदयाचाही त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पेशंट्सनी आपले डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी ब्लड टेस्ट करून घेणे, औषधोपचार व्यवस्थित करणे, त्याचबरोबर व्यायाम करणे, साखरेचा वापर, मिठाचा वापर कमी करणे, या गोष्टी करणं ही फार महत्त्वाचं आहे.
1: मॅडम, ज्याप्रमाणे आपण सांगितलं की जीवनशैलीमध्ये बदल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, आपला आहार असेल त्यामध्ये किंवा व्यायाम असेल, याच संदर्भात मी आपल्याला असं विचारू इच्छितो की हल्ली असा एक कल दिसतोय की PCOD मध्ये दूध किंवा दुग्ध

0: दिसतोय की पीसीओडीमध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ बंद करावेत, यात नक्की किती तथ्य आहे आणि ही हा फक्त एक सोशल मीडियावरचा ट्रेंड आहे का?
1: बरोबर आहे, पीसीओडीचा आणि दूध घेण्याचा किंवा न घेण्याचा तसा काही संबंध नाही. दूध आपल्याला उपयुक्त म्हणता येईल कारण की हा प्रथिनांचा प्रोटीन्सचा चांगला सोर्स आहे आणि दुग्धजन्य जे पदार्थ आहेत दही ताक किंवा पनीर हेही यांच्यामध्येही प्रोटीन्सचं प्रमाण जास्त आढळतं आणि अतिशय आरोग्यदायी या गोष्टी आहेत, त्यामुळं त्याचा वापर टाळण्याची गरज नाही.
0: बर मॅडम, आता जाता जाता आमच्या तरुण श्रोत्यांना आणि पालकांना तुम्ही या आजाराकडे बघण्याचा कोणता सकारात्मक दृष्टिकोन या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्याल?
1: सर्वात महत्वाचं म्हणजे या आजाराला घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. या आजाराला समजून घ्या. या आजाराला तुम्ही समजून घेतल्यानंतर त्यावरच्या उपाययोजना करणं तुम्हाला जास्त सोपं जाईल. या आजारामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणं आणि त्याचबरोबर आहारामध्ये जीवनशैलीमध्ये बदल करणं, ताणतणाव कमी करणं, योग्य झोप घेणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरुण मुलींसाठी आणि ज्यांच्या मुली आता तरुण वयामध्ये जात आहेत अशा पालकांसाठी मला फार आवर्जून सांगावं वाटेल की आहारामध्ये होणारे बदल फार धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे साखरेचा वापर, मैद्याचा वापर, पॅकेज फूडचा वापर, बिस्किट्स, टोस्ट, खारी अशा गोष्टींचा वापर कमी केला करायला हवा. यामुळे नक्कीच त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल.
0: डॉक्टर पूजा मॅडम, आज आपण पीसीओडी सारख्या महत्वाच्या विषयावर अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केलं, विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये असणारे गैरसमज दूर करून केवळ औषधोपचाराचाच नाही तर योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार या त्रिसूत्रींच्या मदतीनं आपण या समस्येवर मात करू शकतो हा विश्वास आज आपण दिलात. श्रोते हो, पीसीओडी हा काही घाबरून जाण्यासारखा आजार नाही आणि तर ती आपल्या शरीराने दिलेली एक अलार्म बेल असं आपण त्याला म्हणू शकतो, जी आपल्याला आपली जीवनशैली सुधारण्यासाठी सांगत असते. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आमच्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पीसीओडी संबंधी समस्या आणि त्यावरील उपचार याविषयी श्रोत्यांना मोलाची माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो.
1: आकाशवाणीमध्ये बोलवल्याबद्दल मीही आकाशवाणीचे आणि सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तर श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. अशाच एका नवीन विषयासह आरोग्य मंत्र या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. मी रणजित बागलाने आपला निरोप घेतो. नमस्कार.
2: आरोग्य मंत्र या कार्यक्रमात आताच आपण पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपचार याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ पूजा माने यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमासाठी निवेदन रणजित बागलाने यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व. सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व. महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 11:30 झाली. गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगान हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. गायक कलाकार श्रीकांत पारगावकर आणि कविता कृष्णमूर्ती. आज या कार्यक्रमाचा भाग 288 आम्ही प्रसारित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या

बीड केंद्रावरून सकाळचे 11:40 झालेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जय जय गौरी शंकर या नाटकासाठी विद्याधर गोखले यांची नाट्यगीत रचना ऐकूया. गात आहेत राम मराठे, संगीत वसंत देसाई यांचं.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती का। खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
3: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है।

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
5: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
4: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट
3: आत्मा मलिक online.com.
8: आपके डेजर्ट तो आला है पर आपके चैंपियन नहीं आले. अजून
9: बिल भरायचं आधी तरी येईल ना.
10: सगळं काय चाललंय?
11: बिल बनतंय.
10: चल तुझं कार्ड दे. पिन दे.
2: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
5: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
4: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट
3: आत्मा मलिक online.com.
12: हेलो
13: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
12: पुन्हा
13: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले अडकाल.
12: 10 लाख द्या, वाचाल.
14: सर एवढे कुठून आणणार?
12: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी
13: 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
14: सर 2 लाख
10: काय झालं बाबा?
14: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
13: अरे
14: ठेवला
10: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
14: फ्रॉड?
10: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
14: तर पैसे गमवाल.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
15: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर प्रज्ञा खांडेकरला ऐकूया. निर्मला देशपांडे यांची ही बालगीत रचना, संगीत मीना खडीकर यांचं.

0: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी. 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट atmamalikonline.com.
0: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी. 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट atmamalikonline.com.
0: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
0: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
0: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.

0: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन।
1: नागपुर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे। लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड। गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह। डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ।
0: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन।
1: नागपुर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे। लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड। गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह। डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ।
2: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
1: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे। लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड। गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह। डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ।
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
5: हो मग,
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
2: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852।
1: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे। लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड। गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह। डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ।

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
2: रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण जाहिराती ऐकल्यात आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ महिला भगिनींसाठी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांझे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेताकतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांझे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गर्मी आहे गर्मी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाहीये. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्या लागल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ

0: अंगाव्या असं माझं झालंय. सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तेवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब. हे बघ मी ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आणायला बाजारात गेले होते, मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस पेले, बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे, तू ब्लाऊज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली असते.
0: अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार, भावे इतना तो 19-20 चलता ही है ना, वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग, रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्याने काटा काढणं?
0: काही काही म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्ता पूर्ण मत कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 च्या ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित.

0: आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तुम्हाला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेंचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, तांदूळात छानस लिंबू सरबत बनवून देतो, म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो, काय झालं काय?
0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का, दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब, अगं सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळीमिळी गुपछळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खर तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका, ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच कुणाचं?
1: बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे म्हणजे काय झालंय कळतंय का, तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
0: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होतं.
1: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होतं. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीतून बाहेर पडतात?
0: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतोय.
1: अगं मीठ चुळत नाहीये मी, खरंच एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या जळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगते त्यात अर्थ आहेच ना, उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
0: हा आता तू म्हणालास त्याच्यावर मला लिंक लागली.
1: काय?
0: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
1: तर काय, आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
0: मागच्या आठवड्यात की नाही होणार आहे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं, शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
1: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा बघ हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्हं जरा सरल्यानंतर. फक्त हूं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे? तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
0: हो ना रे करेन, बस हे बघ आता सुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतंय, मला काही सुचत नाहीये. खर तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
1: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण, आणि गॉगल?
0: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
1: हे आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचे ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
0: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
1: सुखदा ग सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग, उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे, डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
0: बरोबर आहे तुझं, पण खरं तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत, पण झालं काय जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
1: हे सुखदा मला सांगते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
0: डबोलं? कसलं डबोलं रे?
1: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी, कळलं ना?
0: कळतंय कळतंय बरं, उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतंय मला.
1: अरे बघ मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस, तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
0: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पट्टय मला तुझं, नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
1: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
0: आणि आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे.

0: बर का?
1: अरे मी काय केलं, मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
0: भटकायला म्हणून जात नसेल, पण गाडीने जातोच ना.
1: बघा,
0: आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणाला त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कारमध्ये कार्बोनेटेड पेय, परफ्यूम्स, लाइटर हे असलं काही ठेवू नका.
1: तुला तर माहिती आहे लायटरचा काय प्रश्नच नाहीये, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
0: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
1: हो वाचतो वाचतो मॅडमजी, कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
0: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
1: कळलं कळलं, कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली, अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
0: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
1: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
0: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. पर ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
1: अरे वा, दे दे दे दे, लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
0: आय जस्ट लव जांभूळ वाले. अहो ढोल वाले, तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा, तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आज काम करत होते.
1: अगं सुखदा, ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे, काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींचं? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू, हो हो जरा दम खा. अरे आमच्या ऑफिस साठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
1: हो मला सांग, त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं ग नेहमी?
2: मी नको येऊ का मग? सांग, ही मी चालले आता.
0: थांब ग रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं.
2: बाय द वे, इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
1: नाही ग भाई, तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे.
2: अरे कंपनीच्या CSR अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
1: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
2: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
1: आता कळलं.
0: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
2: अगं या प्रोजेक्ट मध्ये निसर्ग, पर्यावरण आणि जैव विविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
1: काय ग, आणि मधमाशांचं काय?
2: हो हो सांगते सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
1: बापरे, मला तर ऐकूनच झाप लागली.
2: काहीही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा CSR मध्ये काम करत असालच ना.
0: सगळं माहिती आहे ग त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
1: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस गरे वा?
0: असू दे रे रोहित, आता कळलंय ना तुला ती काय करत होती ते. मग झालं.
1: नाही नाही नाही, पण तरी तरी तरी
0: किती प्रश्न विचारशील, शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
2: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना.
1: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
0: काय काय काय म्हणायचंय काय तुला? आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये?
1: तू तू अगं तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
0: वा,
2: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव करत होत?
1: सांग सांगेला.
0: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
1: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
2: ते जाऊ द्या बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय? म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देते.
0: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
1: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच. आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा, देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
2: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा?
1: हो सर्वत बनवणारा

0: देणार मी आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वा वा काय जमाना आलाय.
1: रोहित तुला आठवतं का रे आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो
0: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
2: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. आई ग शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
1: रेवा आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा आठवत आहे ना.
2: हो ना. आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
0: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
2: तू हलका व्यायाम म्हणालास ना तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे हलका आहार.
1: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
2: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या. ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
0: किती मस्त. हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.
1: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे नाही का.
2: अगं सुखदा आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत. त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची आठवतीये.
1: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
2: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
0: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना यू आर व्हॉट यू इट.
1: खावेत नव्हे त्यांचा शब्द होता सेवन करावं.
0: सेवन करावे.
1: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
2: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग.
1: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ म्हणजेच गरम मसाले सुकामेवा डाळी आलं लसूण.
0: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे शरीराला थंडावा देणारे उदाहरणार्थ ताक पुदिना काकडी सरबत सातू वगैरे.
2: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक पुदिना काकडी
0: रेवा ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
1: हा आणि ते सुद्धा गोड दह्याचं लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक चिमुटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
0: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे जे पचन सुधारत शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
1: त्याच्यात कॅल्शियम पोटॅशियम व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
0: कळलं का.
2: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
1: देते पोटभरीचा पण आहार मात्र हलकाच.
0: बाय द वे रेवा हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का.
2: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
1: त्याला फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
0: अरे वा.
1: हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू.
2: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नवे नवे मी या पवित्र अन्नाचं सेवन करतीये.
0: वा वा वा वा जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
1: रोहित नको रे अपुरे झालं चला शांतपणे खाऊ दे तिला.
2: तूच ग तूच सुखदा तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया. जिजूला नाही सालीची दया माया.
1: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको वाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
3: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले. ग्रीष्मा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
4: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केलाय असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉइंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम.
3: हा हा.
4: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत, सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी. त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले, थोडे बहुत कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला.
3: हा.
4: 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशन कडे थोडस कल जास्त होता. सो अॅनिमेशन मध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागतात.

0: लागतात. पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत
1: बर,
0: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
1: घरातलं कोणी नव्हतं?
0: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर बारावीत. मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
1: अच्छा.
0: गेल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
1: अच्छा. शिक्षण मुंबईमध्ये?
0: मुंबई कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडिया मधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
1: अच्छा.
0: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
1: अच्छा.
0: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला. 5 वर्ष
1: शोध लागला असं म्हणतात.
0: अगदी.
1: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
0: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
1: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
0: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो.
0: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा.
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय, पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
0: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईला. लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबई द्यायचं आहे आणि मग लँडचं आहे एवढी
1: जमीन तेवढीच
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चाललेत.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचंय म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने?
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पण ऑफिसमध्ये,
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे, म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही,
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपं गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बरं.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला,

0: त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का, हा
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या ट्रॅफिक मुंबईचा या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा डिझायनर्स म्हणा हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील तर हे प्रॉब्लेम्स हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं,
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला ASI मॉन्युमेंट आहे सगळं आहे सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते आपलेपणा असतो आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले एज होताना बघितले स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो त्याला एक कलर चढतो त्याच्यावर
1: थर येतो
0: त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत हे नकळत होतंय त्यांच्याकडनं त्यांना काही त्याचा कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे जास्त नॉलेज नाहीये
1: त्याविषयी जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलो तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
0: येस तर त्याचं आता सध्या काम चालू आहे तुम्ही येता जाता बघू शकता. आता मी डोम वरती काम करतोय तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग नवीन बिल्डिंग वरती चढणं खूप सोपं असतं लिफ्ट लावलेली असते स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या काळात बनलेल्या तेव्हा ते डोमचे आकार तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो त्याला 8 बाजू आहेत सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय काय झालाय कुठे क्रॅक्स आहेत या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन त्या कामगारांनी जाऊन काम करायचं ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं त्याला रिपेअर करायला हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला अडचण वाटते की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात डिझाईन्स चेंज करतात प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं रिनोव्हेट करायचं असतं पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत ती आपल्या DNA मध्ये आहेत ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाच असायचं स्क्रू लावता यायचा पटकन आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटमध्ये त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे वर्षानुवर्ष टिकून राहिलंय
0: हो
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत कारण ह्यांच्या पिढ्यानपिढ्या हे काम करत आली आहेत त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल मग पुढे कधी मिळणारच नाहीत कामं करायला त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समन हे लोकांना पण
1: कौशल्य
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर. त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप

0: सगळा मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरनं वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट, टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये इथपासून, मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात, ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता आलं पाहिजे
1: आणि वास्तू
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल
1: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार करावे लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टी करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला जसं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी, नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्स बद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये. कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल
1: राहील.
0: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल?
1: बरोबर,
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्म मध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण जुन्या, आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
1: हातांनी
0: काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटर वरनं प्रिंट्स काढून प्रिंट्स वरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही, अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
1: अच्छा,
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे, सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
1: बर,
0: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली, आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात,
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं, एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्कियोलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं, स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड
1: संस्था आहे,
0: तो आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन्स लागतात.

0: एनओसी लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्य असणं. पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा ह्याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधी स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण जेव्हा वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात. म्हणजे मे बी तो लेअर आता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे. कारण अचानक वाटू शकते की त्यासाठी कोणतीही स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्ट्समन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू. कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाही तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर, हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं?
0: हो,
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं नाही.
0: खूप मोठं टीमवर्क आहे. आपल्याला खूप लोकांकडनं, आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला. तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात, ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलो तर आपण आणखीन एक वेगळा हे पण घेऊ शकतो भाग. कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंगमध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंग मधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे,
1: काचा
0: ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं,
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी. असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या, सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय. कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंगमध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाही.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचं आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तू संवर्धनामध्ये
0: वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाहीये. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचंय, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचंय. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पी कार्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि
0: भरतानाचे जे वेळ आहे त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं. तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचंय. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे. तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या,
1: बरोबर,

0: तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं, म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर असं शक्य आहे का?
0: नाही, नाहीये शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं, तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे. कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाईमलाईन खूप टाईट होती. आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचं अभ्यास केला, आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण, आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला.
1: अरे वा.
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्ट बद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता सीएसटीचं पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी, असं एक मलाही हे आहे की.
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला या.
0: थँक्यू. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा. पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल देन एनिथिंग एल्स.
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोत्या, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला दुपारचा एक
1: वाजता. आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर शुरू होगा बस थोड़ी ही देर के बाद.

0: इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गिगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची

0: अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाले. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दाहिने हाथ में फ्रैक्चर हो गया था, वो लिख नहीं पाती थी. हम अपना भी लिख लिया करते थे, उसका भी लिख देते थे, और दोपहर में भोजन के समय में उसे खाना भी खिलाती थी. इस टीचर ने बड़ी तारीफ करी थी. हमारी सहेली के माता पिता को भी बताया था. ऐसे ही हमारे श्रोता एक और लिख रहे हैं, बहुत बढ़िया इबारत है, जिसमें निस्वार्थ लिए हुए बचपन, दूसरी ओर अट्ठास लिए हुए यौवन और सबका निचोड़ अनुभवी जीवन की प्रौणावस्था इस उम्र तक आती आती यादों का गुलदस्ता बन जाता है. बिल्कुल सही बात है. हमारे श्रोता लिखते हैं, हमारे हम उम्र मामा जी ने मुझे चक्की में से सत्तू चोरी करवाई थी बचपन में. सुबह जब सबको पता चला तो मामा जी को तो डांट पड़ी, मुझे नहीं, क्योंकि मैं तो मेहमान बनकर गई थी. सही बात है. स्कूल के दिनों में गर्मियों के स्कूल में लड़कियों की अक्सर नकसीर फूट जाती थी. एक ही लड़की को हुआ, सारी लड़कियां डरकर भाग गई, पर मैं अपनी चचेरी बहन को देखा. ऐसे होते हम दो सहेलियों ने मिलकर उसे जमीन पर लिटाया, उसकी नाक पोछी, ठंडा पानी पिलाया और प्राथमिक उपचार किया और स्कूल की टीचर को भी बता दिया. और बड़ी दीदी ने बड़ी पीठ थपथपाई थी आपकी। हमारी श्रोता लिखते हैं, गाय माता के बछड़े को खोल देते थे सुबह सुबह।

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोळी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार

0: जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4th टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 GW स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 GW क्लीन एनर्जी और 5 million ton ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात

0: याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोटेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोटेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या 1 दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर. 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.
2: तो भाई हम तो अपने श्रोताओं से कहेंगे सृजन भारती के इस जो अंक में जो प्रोग्राम होने वाला है अगर आपकी कोई रिश्तेदार या आप कोई खुद भी हैं तो जरूर पहुंचे इस कार्यक्रम में. सभी का आमंत्रण है.
3: बिल्कुल स्वागत है सभी का. और आज हम जैसे उद्यमी महिला के बारे में जानकारी देते तो आज हमने चुना है कल्पना सरोज
2: जी.
3: तो कल्पना सरोज भारत की एक प्रसिद्ध उद्योगपति समाजसेवी और प्रेरणादायी महिला उद्यमी है. उन्होंने अत्यंत कठिन परिस्थितियों और चुनौतियों का सामना करते हुए सफलता की ऊंचाइयों को छुआ. उन्हें संघर्ष साहस और आत्मविश्वास की मिसाल भी माना जाता है.
2: कमानी ट्यूब नामक एक कंपनी है जो बंद होने के

मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी ह्या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय. पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात, त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं, इतरांशी तुलना न करता स्वतःवर काम करणं. काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात, हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण हा आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात

कथा असते. प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते. प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांवरनं टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो, पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही आहोत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं, फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं, फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे, कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक धडा शिकवतात, काही लोक कायमचे सोबती राहतात तर काही फक्त काही काळासाठी येतात, पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: It's happening, baby.
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमची कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ ही हळूहळू होत असते. आपलं आयुष्य हे खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच. त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत. स्वतःचं मत तयार

स्वीकारल्या करता आलं पाहिजे, केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभा राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते, आपला मार्गही वेगळा असू शकतो, पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो तर आपली कथा ही नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते, फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही सहक्षेपित करू.

0: अजिबात।
1: आत्ताच आपण सलील कुलकर्णी आणि मिहिरा जोशी यांच्या आवाजातलं तुला शिकवीन चांगलाच धाडा या चित्रपटातलं गाणं ऐकलं। कार्यक्रमात यानंतर ऐकूया ची व ची सौका या चित्रपटातलं गाणं। गाण्याला आवाज दिलाय श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी। गीतकार आहेत परेश मोकाशी आणि संगीत दिलं आहे नरेंद्र भिडे यांनी।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. यानंतर अमृत कलश या कार्यक्रमात कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कुटुंब न्यायालय समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉ अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद ऐकूया. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. श्रोते हो, या ओळींसारखं आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या घरात प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे आणि कुटुंबातल्या सगळ्यांना एकमेकांविषयी ओढ वाटली पाहिजे. पण बऱ्याचदा तसं होताना दिसत नाही. घर म्हटलं की वाद आले, भांडण आली, राग द्वेष मत्सर आला आणि मतभेदही आले आणि या सगळ्या गोष्टींचा घरातल्या ज्येष्ठांना खूप त्रास होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी ते निराश होतात, हतबल होतात. पण या सगळ्यामधूनही मार्ग काढता येतो, वाद मिटवता येतात आणि त्यासाठी फक्त पाहिजे असतो तो संवाद. तो कसा करायचा आणि कुटुंबातले वाद भांडणं कशी मिटवायची यासाठी आपल्याकडे अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वादपूर्व समुपदेशन केंद्र. या न्यायालयात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक वाकोडकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्यांना अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या मदतीने त्यांची निवड फॅमिली कोर्ट काउन्सिलिंगसाठी झालेली आहे. वाकोडकर सर हे देगलूर महाविद्यालयात 38 वर्ष अध्यापक आणि 15 वर्ष प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे स्थायी लोक अदालतमध्ये 2 वर्ष न्यायदान विषयक काम केलेलं आहे. कुटुंब प्रबोधन या विषयावर 75 पेक्षा अधिक व्याख्यानं त्यांची झालेली आहेत. अनेक पुरस्कारांनी सरसन्मानित आहेत आणि आज आपण कोर्टाची पायरी चढण्याआधी या विषयावर त्यांच्याशी संवाद साधतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, भारतीय समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर संयुक्त कुटुंब पद्धती हा आपल्या समाजाचा कणा आहे आणि आता जरी संयुक्त कुटुंब पद्धती खूप राहिली नसली तरी या पद्धतीचा प्रभाव आपल्यावर आहेच. तर ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून या कुटुंब व्यवस्थेविषयी आपण आधी बोलूया.
1: निश्चितच ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्था ही अनन्यसाधारण महत्वाची आहे आणि आपली कुटुंब व्यवस्था ही तर जगातली आदर्श कुटुंब व्यवस्था अशी मानली जाते. या कुटुंब व्यवस्थेमध्ये संस्काराचं सिंचन होतं, नीतिमत्तेचे धडे मिळतात आणि असंही म्हटलं जातं की कुटुंब व्यवस्था ही लोकशाहीची पाठशाळा आहे आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था टिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुटुंब हा समाजाचा आधारस्तंभ आहे, समाज हा राज्याचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून या सगळ्यांचा पाया जर काय असेल तर कुटुंब व्यवस्था आहे आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था सुदृढ असणे ही काळाची गरज आहे.
0: सर, तुम्ही आता वादपूर्व समुपदेशन केंद्रासाठी काम करता समुपदेशक म्हणून, पण या केंद्रामध्ये या कक्षामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरणं आपल्या समोर येतात?
1: वादपूर्व विवाह विषयक समुपदेशन केंद्र यालाच सोप्या भाषेमध्ये आपल्याला चला बोलूया असंही म्हणता येईल.

0: तर अलीकडे आपण असं बघतोय की कुटुंबातील संवादच संपलेला आहे आणि म्हणून हा संवाद कुठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी झाला पाहिजे याकरिता याला चला बोलूया अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे.
1: खूप छान नाव आहे.
0: खूप छान नाव आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं कौटुंबिक प्रकरणं या ठिकाणी येत असतात. मग ते पती पत्नींचा वाद असेल, मग तो मुलाचा किंवा आईचा वाद असेल, किंवा वडिलाचा आणि मुलाचा वाद असेल, किंवा बहिणीचा आणि भावाचा वाद असेल, अशा स्वरूपाची जी प्रकरणं आहेत ती इथे येत असतात. आणि प्रामुख्यानं जे ज्येष्ठांचे प्रश्न आहेत ते ज्येष्ठांचे प्रश्न सुद्धा प्रकर्षानं या ठिकाणी चर्चिले जातात.
1: ही प्रकरणं तुमच्यापर्यंत पोचतात कशी?
0: ही प्रकरणं आपल्याकडे पोलीस आयुक्तालय जे आहे त्याच्या अंतर्गत महिलांच्या साठी भरोसा सेल अशा प्रकारची एक यंत्रणा तिथे आहे आणि म्हणून भरोसा सेलमध्ये ज्या महिला तक्रारी घेऊन येतात किंवा ज्येष्ठ तक्रारी घेऊन येतात यातली काही प्रकरणं ही भरोसा सेलकडून ही चला बोलूया या कक्षाकडे पाठविण्यात येतात. एक दुसरी गोष्ट अशी की ग्रामीण SP कार्यालय जे आहे तर त्या कार्यालयामध्ये ग्रामीण भागातली काही कौटुंबिक प्रकरणं तिथे येतात, तिथे नोंदविली जातात आणि ती प्रकरणं मग प्रत्यक्ष कोर्टामध्ये पाठवण्यापूर्वी ती प्रकरणं आधी चला बोलूया कक्षाकडे पाठविली जातात. आणि अलीकडे तर झालं असं की आत्तापर्यंत साधारणत म्हणजे आपण ऑनली रेकॉर्ड विचार केला ते 257 प्रकरणं ही सेटल झालेली आहेत आणि त्याशिवाय की असे पक्षकार माझ्याकडे आले की ज्यांना न्यायालयात यायला जरा संकोच वाटला आणि म्हणून ती प्रकरणं परस्पर बाहेर सोडवली, त्यांना बाहेर समुपदेशन केलं, अशा प्रकारची म्हणजे एकूण साधारणत 306 प्रकरणं आजपर्यंत ही सेटल झालेली आहेत. म्हणजे 612 कौटुंबिक प्रकरणं ही न्यायालयामध्ये प्रविष्ट होण्यापासून परावृत्त केलेली आहेत.
1: याच्यामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरणं येतात सर तुमच्या समोर?
0: यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरण समोर येतात.
1: एखादा प्रसंग
0: एक तर खूप छान प्रसंग असा आहे की कोरोनापूर्वी एक प्रकरण माझ्या समोर आलं. पती पत्नींचा वाद होता, तो वाद सामोपचाराने मिटला गेला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती की कोरोना लागला. कोरोना लागल्यानंतर काही दिवस न्यायालयातील हे कामकाज बंद होतं, पण जेव्हा सुरू झालं त्यावेळेला एक पती पत्नी कक्षाच्या बाहेर आले आणि माझ्या कक्षाच्या बाहेर एक पोलीस कर्मचारी असतात. त्या मॅडम आतमध्ये आल्या म्हणाले की सर एक पक्षकार आलेले आहेत आणि ते तुम्हाला मिठाई देण्यासाठी इथे आलेले आहेत. तर मी त्यांना आपल्याला इथे मिठाई वगैरे आपले काही आचारसंहिता आहे, काही संकेत आहेत, आपल्याला असं काही देता येत नाही, तुम्ही नम्रतेनं त्यांना नाही म्हणून सांगा. 2-3 मिनिट गेल्यानंतर पुन्हा ते आले आणि ते म्हणले सर तुम्हाला फक्त 1 मिनिट त्यांना भेटायचं आहे. म्हणलं भेटू त्यांना. भेटायला काय

0: 2018 ला चला बोलूयाची सुरुवात, याचा प्रारंभ इथे झाला आपल्याकडे. आणि त्याच दिवशी माझ्यासमोर एक ज्येष्ठाचं प्रकरण आलं होतं. त्या ज्येष्ठाच्या प्रकरणामध्ये साधा विषय होता की वडील जे आहेत ते वयोवृद्ध आहेत, थकलेले आहेत, आई थकलेली आहेत, मुलगी ही अपंग आहे. अशा स्थितीमध्ये यांना माहिती न होता मुलांनी परस्पर जी काही मालमत्ता म्हणजे जमीन आहे ती जमीन स्वतःच्या नावाने करून घेतली. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मग त्यांना समुपदेशन असं करण्यात आलं की अरे बाबा, ही नाहीतरी पुढे ही जमीन तुझीच आहे ना, मग आज वडिलांच्या हयातीमध्ये त्यांना दुःख देऊन ही जमीन घेण्यामध्ये काय पॉईंट आहे. ही भावनिक साद घातल्यानंतर तिथेच हे प्रकरण संपुष्टात आलं. आणि अलीकडे ज्यावेळेला त्या ज्येष्ठ कुटुंबाशी मी जेव्हा संवाद साधतो त्यावेळेला ते अजूनही म्हणतात की सर, आता आमचं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. आता त्यांची नातीसुद्धा खूप सुदृढ झालेली आहेत. मुलगाही आता येतो, सुनही येते, तेही विचारतात यांना. अशा प्रकारे ते उद्घाटनच त्या प्रकरणाने झालेलं आहे.
1: सर, या समुपदेशक कक्षाची कार्यप्रणाली कशी असते, म्हणजे इथे कशा पद्धतीने काम केलं जातं?
0: इथे जसं मी कल्पना दिली की या दोन माध्यमातून आमच्या समोर प्रकरणानंतर माझा जो तिथे क्लर्क आहे तो पहिल्यांदा तो फॉर्म भरून घेतो. तो फॉर्म भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती अगदी साधी माहिती असते, तुमचं नाव काय, मोबाईल नंबर काय, आधार कार्डची झेरॉक्स त्याला असतो, पासपोर्टचा फोटो त्याला लावला जातो आणि तो फॉर्म तो माझ्याकडे पाठवतो. तो पाठवल्यानंतर ज्यांनी अर्ज केलेला आहे ती पत्नी असेल तर त्या पत्नीला मी कक्षामध्ये बोलावतो. पत्नी तिथे आल्यानंतर तिचं काय म्हणणं आहे, म्हणजे तिची तक्रार कोणत्या स्वरूपाची आहे, त्या तक्रारीचा सारांश मी तिथे घेतो. आणि त्याच्यानंतर मग एक आठवड्याच्या आतमध्ये पतीला बोलावतो.

0: ते समजून घेतलं जातं. आणि या दोघांच्या याच्यामध्ये जे कॉमन डिस्प्यूट पॉईंट आहेत, या कॉमन डिस्प्यूट पॉईंटवरती दोघांना एकत्रित बोलावलं जातं आणि एकत्रित बोलावून त्यांना प्रदीर्घ असं समुपदेशन केलं जातं. आणि समोर पक्षकार आल्यानंतर, दोन्ही पक्षकार जर समोर आले तर सांगायला आनंद वाटतो मला, 60-70% प्रकरणामध्ये सेटलमेंट होतेच.
1: मी त्याच मुद्द्याकडे येत होते की कितपत तडजोड या प्रकरणांमध्ये तुम्हाला दिसून येते.
0: नक्कीच, म्हणजे दोन्ही पक्षकार जर उपस्थित झाले तर अशा प्रकरणामध्ये 60-70% प्रकरण ही नक्कीच त्याच्यामध्ये समेट होते,
1: सेटल होतात.
0: आता पुढचा प्रश्न असा अपेक्षित आहे, ही सेटल झालेली प्रकरणं कायम सेटल राहतात का?
1: हा
0: एक प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो, महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला ही सेटल झालेली जी कुटुंब आहेत त्यातल्या काही निवडक कुटुंबांना आम्ही बोलावतो आणि ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टीप्रमाणे सगळं सुरळीत चाललंय का त्याचा फॉलोअप घेतला जातो. फॉलोअप अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर,
0: कारण सेटल झालं आणि ते पर्यंत संपला असं नाहीये, तर फॉलोअप घेतला जातो. आणि त्या फॉलोअपमध्ये बऱ्याच वेळेला ते अतिशय भावना प्रधान यांनी ते बोलतात की सर खूप छान झालं, त्याच्यामुळे आमचं मुलं सुद्धा आता आमच्याकडे आहेत आणि आता आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, अशा प्रकारचं ते सांगतात. त्यांचं हे सांगणं म्हणजे आम्हाला पुढील कार्यासाठी एक प्रकारची ऊर्जा मिळते आम्हाला.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमात आज तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: चला बोलूया याच्याशी समर्पक अशा प्रकारचं गीत मला सांगायला आवडेल. भले बुरे हे घडून गेले, विसरून जाऊ सारे आपण, चला विसावू या वळणावर.
1: खूप छान गाणं आहे, ते नक्की ऐकूया सर आपण.

0: कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कौटुंबिक न्यायालयाच्या वादपूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक अशोक वाकोडकर यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. सर, मघाशी तुम्ही म्हणालात की अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये तडजोड होते आणि सामोपचाराने वाद मिटतात, पण त्यासाठी तुम्ही काही असे उपक्रम राबवता का, लोकांमध्ये याच्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी?
1: कोणतीही यंत्रणा जोपर्यंत समाजाभिमुख होणार नाही तोपर्यंत त्या यंत्रणेचा लाभ किंवा त्या व्यवस्थेचा लाभ हे लाभार्थींना मिळणार नाही हे लक्षात घेऊन, जसं तुम्ही परिचय करून देताना सांगितलं की तुम्ही 38 वर्ष प्राध्यापक म्हणून होतात आणि प्राध्यापक म्हणल्यानंतर भाषणाचा नक्की छंद असणारच, आणि म्हणून मग मी असं ठरवलं की आपण याचं प्रबोधन केलं पाहिजे, आणि म्हणून हे प्रबोधन जर कुठं करायचं असेल तर ते आधी शाळेमध्ये करायला हवं, ते आधी महाविद्यालयामध्ये करायला हवं, आणि शाळा आणि महाविद्यालय अशा ठिकाणी जवळजवळ 75 ठिकाणी अशा प्रकारची मांडणी या संदर्भामध्ये केली. केवळ मांडणी केली नाही, आता परवाला जे MP राव कॉलेजला जे झालं व्याख्यान त्याच्यानंतर अर्धा तास मी बोललो आणि त्याच्यानंतर म्हणलं आता अर्धा तास आपण चर्चा करूयात. चर्चा करूयात म्हणल्यानंतर ही चर्चा पाहून ते एक तास चर्चाच चालली ती, कारण विद्यार्थ्यांनी इतके समर्पक अशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्यातून खूप अनेक प्रश्नांचा उलगडा त्यातून झालेला आहे.
0: सर, सासू सून संमेलन हा पण उपक्रम तुमच्या अंतर्गत राबवला गेला होता, त्याविषयी थोडस सांगा.
1: विचार असा केला की सासू आणि सून या पवित्र नात्याबद्दल अलीकडे जे समज गैरसमज झालेले आहेत ते कुठेतरी दूर झाले पाहिजे, आणि ते दूर जर करायचे असतील तर केवळ आपण बोलून चालणार नाही तर आपण त्याच्यामध्ये सासू आणि सून यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. या भूमिकेतून पुण्याला नांदेड सिटीमध्ये, जी सिंहगड रोडवरती आहे, या नांदेड सिटीमध्ये सासू सून संमेलनाचं आवाहन केलं आणि या आवाहनाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की 125 सासू आणि 125 सुना यांनी नोंदणी केली, म्हणजे 250. आता आम्हाला मर्यादा इथे अशी होती की तो हॉलच 300 होता, त्याच्यामुळे आम्हाला इथे 250 स्टॉप करावं लागलं. आणि या सासू सून संमेलनासाठी पुणे येथील जिल्हा प्रमुख न्यायाधीश हे तिथे मार्गदर्शनासाठी आले, त्याचबरोबर ज्या सदस्य सचिव आहेत त्या पाटील मॅडम आल्या, त्याच्यानंतर भरोसा सेलच्या ज्या तिथल्या प्रमुख होत्या अनुराधा पाटील मॅडम त्यांनाही तिथे बोलावलं, आणि अशा पद्धतीनं सासू सून संमेलनावरती अतिशय सकारात्मक पद्धतीनं मांडणी तिथे करण्यात आलेली आहे. आणि ती मांडणी केल्यानंतर अनेक सासू आणि सुना यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले, तिथे
0: संवाद साधला
1: आणि एक संवाद साधल्यानंतर वातावरण कसं प्रसन्न होऊ शकतं याची एक अनुभूती आम्हाला त्या दिवशी सासू सून संमेलनाच्या अनुषंगाने आली. पुढे ज्यावेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक साहेब यांच्याशी ऑनलाईन संवाद मी साधला, त्यावेळेला

0: ही कल्पना दिली, त्यांना सांगितले की सर आपण नाट्यसंमेलन ऐकतो, आपण साहित्य संमेलन पाहतो, आपण संगीत संमेलन पाहतो, पण आम्ही एक अशा प्रकारचं आगळं वेगळं सासूसून संमेलन घेतलेलं आहे. त्यांना ही कल्पना एवढी आवडली की त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली, सर अशा प्रकारचा प्रयोग जो आहे तो आता प्रत्येक जिल्ह्याला व्हायला पाहिजे. आणि म्हणून तशा पद्धतीनं एक अभिनव आणि नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक जिल्ह्याला करण्याचा मानस आता पुढे आहे आणि माननीय न्यायालयाच्या संमतीने हे सगळं पुढे केलं जाईल.
1: सर आपण कुटुंब म्हटलं की ज्येष्ठ आणि तरुण पिढी हे दोन पिढ्या त्याच्यामध्ये येतात, तर विशेषतः तरुणांना जर याकडे आकर्षित करायचं असेल की कुटुंबामध्ये सामंजस्य असलं पाहिजे, शासन स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर आपण काय केलं पाहिजे?
0: दोन पिढ्यामध्ये अंतर राहणं म्हणजे वैचारिक अंतर राहणं हे स्वाभाविक आहे. ज्यावेळेला रेल्वेची पटरी रेल्वे ज्यावेळेला बदलते त्यावेळेला थोडा खडखडाट होतोच, पण तो खडखडाट कायमचा नसतो आणि पुढे तशा प्रकारचं त्यांचं अंतर नसतं. अशाच भावनेतून नवी पिढी आणि जुनी पिढी, खरं तर काय की जुन्या पिढीचे अनुभव हे आम्हाला असायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून संस्कार हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून नैतिक धडे हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत, आणि म्हणून ते मिळण्याची अपेक्षा ही तरुणाईने केली पाहिजे. आणि तरुणाई जी आहे काल सापेक्ष तिच्यामध्ये वैचारिक बदल होणं हे स्वाभाविक आहे,
1: बरोबर,
0: जीवनशैली बदलणं स्वाभाविक आहे, हे सुद्धा ज्येष्ठांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं दोघांच्या मध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा सुसंवाद घडेल त्यावेळेला नक्कीच परस्पराविषयीचं अंतर हे राहणारच नाही, कमी काय राहणारच नाही, अशा पद्धतीचं
1: कमी व्हायला मदत
0: मदतही होईल.
1: सर या विषयावर तुम्ही अनेक माध्यमांमधनं लेखन केलेलं आहे, तुम्ही व्याख्यानं देत आहात, आत्ता सध्या या विषयावर काही तुमचं नवीन लिखाण चालू आहे का?
0: या विषयावरती नवीन नक्कीच अनुभवजन्य अशा प्रकारची विचाराची मांडणी आपण पुस्तकांमधून करावी अशा पद्धतीचं मला मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्या पद्धतीनं मग आता या विषयावरती लिखाण करणं हे सुरू केलेलं आहे की ज्या लिखाणाच्या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारचं प्रबोधन होईल ही अपेक्षा नक्कीच आहे. आणि त्याला नाव सुद्धा मी दिलेलं आहे, चला विसावू या वळणावर, या शीर्षका अंतर्गत हे पुस्तक लिखाण होणार आहे.
1: सर तुमच्या या पुस्तकासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. सर कार्यक्रमात जाता जाता घरातल्या ज्येष्ठांना आणि तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी असं म्हणेल की रागावल्यावर जरा थांबलं आणि चूक झाल्यावर जरा नमलं की जगातले सर्व प्रश्न सुटतात. जर जगातले सुटू शकत असतील तर कुटुंबातले नक्कीच सुटणार आहेत. म्हणून प्रत्येक घटकाने परस्पराशी संवाद साधला पाहिजे. अलीकडे तो संवाद कमी झालेला आहे आणि म्हणून तो जर संवाद निर्माण झाला तर नक्कीच त्यातून सुसंवादही होईल आणि कुटुंब छान एक प्रकारचं पवित्र अशा प्रकारचं मंदिर बनेल, अशा प्रकारची अपेक्षा नक्की मला वाटते.
1: सर खरं तर तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे पण आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत. आज इतक्या महत्वाच्या अशा विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्यासाठी आपल्या श्रोत्यांच्या करवी आणि आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मीही आकाशवाणीचे आभार मानतो की या माध्यमातून हा विषय समाजासमोर जाणार आहे.
1: कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वाद पूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉ अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकला. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेस बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आयर्लंड फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड फिनलंड डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जा संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षण

शिक्षणासाठी एका मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 ला दहावीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दराने आणि डिझेल 94.08 रुपये दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोतेहो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्याची सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं, तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थ विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटने म्हणतात की FRP पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही FRP वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूनं नुसती FRP वाढवायची आणि MSP वाढवायची नाही. MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस. FRP आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली. 2750 आता 3650 झाली. पण दुर्दैवानं MSP ज्याला म्हणतो आपण, साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 3100 रुपये आहे. त्यामुळे FRP आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेन कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 4142 रुपये MSP केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंटच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम, अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते, 3800, ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयावर गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असते, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी, तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही तर FRP किती आहे आणि FRP आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरा काय आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा, त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे किनारकडे वळणं हा दीर्घ

0: घालणे उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा एक अपयश आहे. कारण का आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो, त्याला पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 ला होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 ला पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 ला भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बीट इथेनॉल ला बंदी आणली, त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसराच इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला उसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा, ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22% तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी FRP वाढवली त्याच पद्धतीनं आता 35-50 FRP असताना आणि 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 36-50 FRP केल्यामुळे सरकारनं किमान MSP ही 45 रुपये केली पाहिजे, 4,500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं FRP देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत, त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्षाचे करून हप्ते जे सोडून घेतले पाहिजे. त्याचबरोबर 2004 ला 2007 ला आणि 2011 खाली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं धरतीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे. आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची जी स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळापूस सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल, कारण निर्यात बंदच आहे त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे, त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिलं दिले जातात ज्याला आपण FRP म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटेड प्राईस, तर ते FRP थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची FRP थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगाने अडचणीत येऊन ही FRP थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता, म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जातं की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एल्निनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एल्निनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एल्निनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये, साखरेचे दर काही वाढायला पडले अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते, त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय

0: आहे ते सरकारने घेतलेलं आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने एफआरपी मध्ये वाढ होते, परंतु दुसऱ्या बाजूला साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असं म्हणते ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची एमएसपी होती मिनिमम सेल प्राइस, ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती, पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो, कारखाने विक्री करतात, त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉल बद्दल सुद्धा धरतोडीचं धोरण आहे, त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग एफआरपी थकवलेली आहे आणि कायद्यानुसार एफआरपी थकवता येत नाही, त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिल अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतो. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात, कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एफआरपी थकवली का तर थकवलेली आहे, म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची एफआरपी थकवलेली आहे. हा आकडा खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये, तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे, एकतर एफआरपी थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरे जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये, तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे, तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतला की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात, शेवटीमध्ये सगळा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यापर्यंत सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे, हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, त्याचबरोबर इथेनॉल बद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी एफआरपी आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे, त्यामध्ये एफआरपी मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तर ही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळे साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोतो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी?

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळी

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्जवर तसंच FM 103.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळी
1: 102.9 मेगाहर्ट्जवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवासाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: राम राम शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948 अर्थात 19 मे 2026 किसनवाणी कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आंबा लागवडीचा अनुभव असणारे प्राध्यापक सत्येंद्र देवीदासराव पाटील मुक्काम पोस्ट तालुका केज यांची कल्याण शेळके यांनी घेतलेली मुलाखत। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, माझे शेतीतील प्रयोग याविषयी आज आपल्या बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक सत्येंद्र देवीदासराव पाटील सर मुक्काम पोस्ट तालुका केज इथून आलेले आहेत। शेतातील त्यांचे जे प्रयोग आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार सर।
1: नमस्कार साहेब।
0: सर, सुरुवातीला मला एक सांगा की आतापर्यंत जे तुम्ही मुलांना घडवलं आता शेतीमध्ये सुद्धा काहीतरी घडवावं या शेतीच्याकडं तुम्ही कसे काय वळालात?
1: मी 2024 मध्ये सेवानिवृत्त झालो।
0: हा,
1: परंतु सेवानिवृत्त होण्याच्या 4 वर्ष आधीच
0: बर
1: एक माझ्या मनात प्रश्न येत होता की सेवानिवृत्तीनंतर नेमकं करायचं काय। आणि मग परंपरागत शेती होती, मग विषय डोक्यात आला की आपण त्यात काहीतरी रमता येईल का पाहू, कारण मी नोकरीला बीडला, शेती माझी केजला। आणि मग रिटायर्ड झाल्यानंतर दररोज कोणाच्या घरी जाणार? एक दिवस गेलं वेलकम करतील, दुसऱ्या दिवशी डोक्यावर आट्या असतील त्यांच्या, आणि तिसऱ्या दिवशी गेलं तर स्वयंपाकघरातून कदाचित आवाज यायचा की उठलं की हा आपल्याच दारात असतो। त्याच्यामुळे विचार केला की आपण ह्या सर्वातून एक आपला हक्काचं ठिकाण जी शेती आहे आणि शेवटी मनुष्य हा निसर्गाकडे गेलाच पाहिजे, हा एक फार चांगला विचार डोक्यामध्ये होता। आजोबांपासून खूप मोठ्या प्रमाणात शेती केली जायची आणि मग शेती एक शेतकऱ्याचाच मुलगा असल्यामुळे शेवटी पाय मातीकडे वळाले आणि मग निर्णय घेतला की रिटायरमेंट नंतर की शेतात गेलो पाहिजे, शेतात रमलं पाहिजे, परंतु शेतात रमण्यासारखं हे आधीच काहीतरी करून ठेवावं हा एक विचार होता। आणि डॉक्टर बारकू साहेब एकदा मला म्हणाले होते की केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे। मी शेतामध्ये जायचो, अक्षरशः तिथे एक लिंबाचं झाड होतं मोठं आणि मग उन्हात मला फक्त तेवढंच एक झाड होतं की ज्याच्या सावलीला बसता येईल। परंतु आज जर तुम्ही आलात शेळके साहेब, तुम्हाला खरं तर आनंद वाटेल की त्या ठिकाणी जो किमान 1000 झाडं मी लावलेली आहे आणि मग आज तिथं मला खरं तर बीडपेक्षा जास्त तिथं शेतामध्ये रमतो मी आणि एक आनंद वाटतो आणि उत्पन्नाचा तर निश्चित भाग
0: फार मोठा फरक,
1: फार मोठा फरक आहे।
0: एक तर क्वालिटी मेंटेन करायची
1: अगदी,
0: आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्या आंब्यामध्ये चव मिळाली पाहिजे, गोडी मिळाली पाहिजे।
1: अगदी बरोबर,
0: ती गोडी जर साधता आली तर आपण खासच बाजारामध्ये बाजार जिंकलेला आहे, लोकांचं मन जिंकलेलं आहे।
1: अगदी
0: गोडी येण्यासाठी काही प्रयत्न विशेष करावे लागतात?

0: आंबा म्हणलं आणि त्यात केशर जर म्हटलं तर त्या केशरचा कलर हा नावावरूनच पडलाय, केशरी आहे, त्याचा एक विशिष्ट चव आणि एक विशिष्ट सुगंध आहे त्याला, आणि त्याचा रंग चांगला आहे, चव चांगली आहे आणि त्याच्यात गोडी आहेच केशरमध्ये. परंतु त्यातल्या त्यात आता जो काही विषय हा फळाच्या संदर्भात चालतो तर त्याच्यामध्ये केशर जे आहे, मग त्यामध्ये संभाजीनगर, बीड, जालना आणि अहिल्यानगर या डिस्ट्रिक्ट या आणि मराठवाड्यात त्यातल्या त्यात म्हणजे संभाजीनगर आणि बीड याला खरं तर जी आय मानांकन प्राप्त झालेलं आहे. इथला आंबा म्हणजे सर्वात चांगला केशर असं शासनाचंही म्हणणं आहे, तशी त्यांची परिपत्रक आहे. त्याचं कारण की इथली जमीन, इथलं हवामान केशरसाठी अत्यंत पोषक आहे, अनुकूल आहे, आणि त्यामुळे त्याच्यात आपण जे म्हणता तर त्याच्यात ओरिजिनल गोडी चव आहे, परंतु त्यात आणखीन काही अशी काही खतं आहेत की ज्याच्यामुळे त्याची गोडी निश्चित वाढते. परंतु रासायनिक खताकडे आम्ही शक्यतो टाळतो आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक पद्धतीनं कसं करता येईल याच्यावर लक्ष देतो. आणि आपण बाग लावत असताना कुठल्याही बागेमध्ये आंब्याचं केशर नुसतं सगळा केशर लावून चालत नाही, म्हणून मग त्याच्यासाठी 10% तरी दुसरा आंबा लावावा लागतो, म्हणजे जेणेकरून चांगल्या पद्धतीनं पॉलिनेशन होतं. म्हणून तिथं मी वेगवेगळ्या जातीचे आंबे पण लावलेली आहेत.
1: म्हणजे आपले केशरचे किती झाड आहेत?
0: 450 झाड आहेत.
1: आणि दुसरे मग?
0: दुसरे मग 150 एक झाड आहे.
1: बर बर.
0: म्हणजे काही लोकल आहेत, काही नेकनूर वरन नेलेले आहेत. हिमसागर नावाची एक जात मला खूप ऐकलं होतं, जी पश्चिम बंगाल मधली एक आवडती जात आहेत. दिल्लीमध्ये असं म्हणलं जातं की मेन मध्ये वाट पाहत बसतात लोक हिमसागरची. म्हणून मी 2 वर्षापूर्वी कोलकात्याला गेलो आणि मग तिथून मी काही झाड आणलेली आहेत. 10 रोपं आणली, मिळाली 20-22 आणली, परंतु त्यातली काही जगली नाहीत आपल्या वातावरणामुळे, परंतु जहाज चांगली टिकली तेही आहेत. आणि अशा पद्धतीने वेगवेगळी मी त्याच्यात पॉलिनेशनसाठी लावलेली आहेत. आणि आता मी परत 1000 रोपांची म्हणजे मला लावायचे परत केशर, त्याची तयारी केलेली. परंतु यावेळेस तिथं लावताना मात्र मी मोठ्या प्रमाणामध्ये रत्न लावणार आहे. मोठ्या म्हणजे जे हे 25% जे वेगळी लावायचे तर तो मी जास्तीत जास्त रत्नार लावणार आहे. त्याचं कारण की हापूस हा म्हणजे आंब्याचा राजा म्हणलं जातो. एक तर आंब्यालाच
1: आंबा सगळ्या झाडाचा राजा,
0: एक तर सर्व झाडांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस.
1: हापूस
0: तर आता कोकण विद्यापीठानं हापूस दरवर्षी येत नाही आणि त्याच्यासाठी कोकण विद्यापीठानं काय केलं, नीलम आणि पायरी आणि हापूस यांचा संगम करून एक रत्न नावाची व्हरायटी जात काढली, जी संकरित आहे. ती अत्यंत चविष्ट आहे, को एकदम चपटी आहे कलर. आणि त्याच्यात जसं हापूस मध्ये गर आहे, नीलम मधला गर जो आहे तो कडक आहे, आणि पायरी मध्ये गोडवा आहे आणि प्लस पातळ आहे. म्हणजे या सर्वांचं कॉम्बिनेशन करून आणि दरवर्षी येणार आहे, म्हणून तोही मी काही लावणार आहे.
1: सर मला ते सांगा, आपण ह्या आंबा मोहराचं संरक्षण केले, आता काढणी करणं सुद्धा महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: काढणी कशी करायची, ती आंबा आपल्याला कोणता काढायचा, कोणता ठेवायचा हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. तर शेतकरी बांधवांना हे कसं सांगाल काढणीचं सूत्र?
0: हा फार चांगला प्रश्न आहे हा, कारण त्याच्यामध्ये की एकाच वेळेस आपण पूर्वी असायचं की आपले जुनी झाडं असायची मोठी, एक 2-4-8 दिवस फिरायचो आपण त्याच्या झाडाखाली आणि 1-8 दिवस लागातार पाड पडलेला सापडला की तो आंबा उतरण्यायोग्य म्हणून समजलं जायचं. परंतु आता इतके मोठे
1: आंबे
0: आणि सगळाच आंबा उतरला जायचा, परंतु आता तसं राहिलेलं नाही. आम्ही बघतो, माझ्या दरवर्षी बागेमध्ये पाहतोय की काही आंबा उतरण्यायोग्य होतो आणि काही लहान होतो असतो. मग सगळा उतरण्यायोग्य होईपर्यंत थांबणं पण शक्य नसतं, म्हणून मग त्याची एक साधी काही टेस्ट आहेत किंवा साधे नुकसे आहेत ज्याला म्हणता येईल, की तो त्याची देठ जिथं असते तिथं जो खोलगा पडला आणि आजूबाजूचा भाग वर म्हणजे ज्याला शोल्डर असं म्हणतात तो वर दिसत असेल, आंब्यावर एक बारीक पांढरे असे छोटे छोटे ठिपके दिसतात, ते जरा ठळक दिसायला लागले आणि एक कोटिंग येते, त्याला पावडर येते, ते दिसलं तर तो उतरण्या योग्य आहे असं समजलं जातं. फक्त उतरताना मात्र आपली जुनी पद्धत या ला जमत नाही, याच्यासाठी काय करायला

लागतं की तो ती जी दांडी आहे उतरण्यायोग्य आंब्याची जी दांडी आहे ती दांडी साधारणतः 2 ते 2.5 इंचापर्यंत ठेवून तो कट करून उतरावा लागतो. कारण आता उतारे त्याची काही करायची गरज नाही, त्याची गरज नाही, कारण झाड 6 फुटाच्या वर होऊ दिलं जात नाही. अक्षरशः म्हणजे वर हात करून जे आंबे तोडायचे तो त्याच्यापेक्षा जास्त

0: खाली वाकून तोडायची जांभळाच्या झालेली आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला सिकेटरनं तोडून, कारण मग ते जर बुडापासून तुटलं तर त्याचा चीक बाहेर होतो आणि तो डाग पडतो आणि मग मार्केटमध्ये डागेल आंब्याचा रेट कमी होतो, म्हणून ते कटिंग करायचं आहे.
1: सर मग आता हे व्यवस्थित आपण काढणी केली काळजीपूर्वक, तर त्याला आता पिकवलं पाहिजे. आता ते पिकवण्याची पद्धत कशी आहे? आपण जुन्या काळामध्ये जशी काडी लावित होतो काडीला, तर आपण आता कशी कोणती पद्धत वापरतो?
0: फार चांगला प्रश्न आहे, कारण हा लोकांच्या आरोग्याशी निगडीत असणारा प्रश्न आहे. मी पाहतोय म्हणजे अक्षरशः माझा स्वतःचा अनुभव, मी त्या लोकांची नावं सांगणार नाहीत, परंतु काही व्यापारी माझ्याकडे गेल्या महिन्यामध्ये आले होते अक्षय तृतीयेच्या आधी, आणि ते म्हणत होते बाग मग आम्हाला द्या. आम्ही म्हणलं काय करणार तुम्ही? म्हणले आम्ही लगेच उतरणार आहेत. मी म्हणलं मग पिकवणार कसे? ते म्हणले आमचा वेगळा विषय आहे, म्हणजे मार्केटमध्ये अक्षरशः जे अजून पिकायला आलेली आंबे नाहीत त्यांना तोडून मार्केटमध्ये आणलं जातं, त्याच्यावर काय केमिकल जे काही प्रयोग आहेत ते करतात, वरून फक्त आंबा पिवळा देतो. लोक घरी नेतात चांगला बघून, त्याला ती चव मिळत नाही, म्हणून आम्ही ठरवलं पूर्णपणे उतरण्यायोग्य झाल्याशिवाय एक तर उतरवायचा नाही. उतरवल्यावर सुद्धा जी आपली परंपरागत पद्धत होती, जुने लोक आपले फार हुशार होते, त्याच पद्धतीने आम्ही पिकवतो. त्याच्यामध्ये आता थोडासा आम्ही बदल केला, जागेचा अभाव असतो आणि मग कॅरेट घ्यायचे, कॅरेटमध्ये खाली पाचट, त्याच्यावर एक थर आंब्याचा, परत पाचट आणि पेपर वर्तमानपत्र, परत असे तीन चार पत्थर करून त्याच्यावर एक जुनं आपलं जे पोतं असतं ते पोतं त्याच्यावर टाकून द्यायचं आणि झाकायचं आणि ते ठेवून टाकायचं, आणि या पद्धतीनं आम्ही पिकवतो आंबे.
1: साधारण किती दिवस लागतात पिकवा?
0: एक 5 दिवसामध्ये म्हणजे पाड चांगला असेल 5 दिवसामध्ये तो खाण्यायोग्य होतो. 6-7 दिवस लागतात तो रसासारखा होण्यासाठी.
1: बर,
0: खाण्यासाठी 5 दिवसात मात्र निश्चित येतो.
1: जे तुम्हाला हे सगळं सूत्र अनुभवन मला माहित झाले.
0: अगदी.
1: बरं, मग आता हे जे विक्रीचं व्यवस्था पण आहे, आता आपण आता व्यवस्थित पिकवलेलं आहे, आता विकायचं बाकी राहिलेलं आहे. आणि विकणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना पहिली म्हण होती, लोकांना पिकवता येत होतं
0: पण विकता येत नव्हतं,
1: आणि तिथं लोक मार खातात. 4 महिने लोक भाजीपाला आपले शेतकरी बांधव घेतात आणि तेवढी 4 महिने एका दिवसामध्ये व्यापारी लोक त्याची
0: कमाई
1: करतात. तर याविषयी काय सांगा?
0: हे पण अतिशय शेतकऱ्यासाठी एकदम चांगला प्रश्न आहे. खरं तर मी त्याच्यातून गेलेलो आहे. पहिले 3-4 वर्ष मी काही पीक घेतलं नाही, परंतु नंतर घ्यायला सुरुवात केली तर व्यापारी यायचे आणि मला वाटायचं पटकन देऊन टाकावं, आणि मग ते एकदम कमी भावामध्ये मागणी करायची आणि सांगायची की आम्ही तोडणार, आम्ही नेतो, तुम्हाला काही खर्च नाही आणि जागेवर पैसे देऊ. मग सुरुवातीला वाटायचं पुढं कशाला थांबायचं, पटकन देऊन मी मोकळा होईल. परंतु लक्षात आलं की ते व्यापारी काय करतात, आपल्या बार भाव ठरवतात. कारण गेल्या वर्षीचा माझा अनुभव

0: मी 60 रुपये किलोनं विकलं आणि माझा आंबा संपल्यानं तर त्याच्याकडूनच मी 150 रुपये किलोनं घरी आणला आंबा. तर मग त्यांनी ज्यावेळेस हा आंबा नेत होते मी पाहिलं, त्यांची पहिली कटिंग जी असती सगळा मोठा आंबा नेतात, दुसरा अंदाज नंतर 4 दिवसानं मोठा होतो नेतात, नंतर ते फिरकत सुद्धा नाहीत अक्षरशः आणि मग आपली फरार तो भाव बेभाव बाकीचा जातो. त्याच्यामुळे आता यावर्षी आम्ही एक नवीन पद्धत केली की शेतकरी ते ग्राहक. मग ईश्वर कृपेनं माझी जमीन रस्त्यावर आहे, रोडवर आहे आणि आमच्या तिथे केजला एक चिंचपूरचं मारुती म्हणून खूप प्रसिद्ध आहे, जवळपास शनिवारी तिथे 1000-1500 लोक केज मधून जातात, काही पायी काही मोटरसायकलवर वगैरे जाणारे खूप आहेत. तिथं बोर्ड यावर्षी आम्ही लावणार आणि यावर्षी बुकिंग घेणार आणि व्यापाऱ्यापेक्षाही कमी रेटनं मला ग्राहकांना हा आंबा खाऊ घालायचा आहे. या पद्धतीनं माझं नियोजन मी यावर्षी केलंय. तर शेतकऱ्यांना मी म्हणेल की कारण वैयक्तिक आपण विकला तर निश्चित खूप फायदा होतो. मी मांजर सुंबा केज रोडवर गवारीच्या पलीकडे एक शेतकरी आंबा विकत असताना पाहिलं, अक्षरशः आमच्याच शिक्षण क्षेत्रामधलेच होते ते रसाळ, त्यांचा चिरंजीव, त्याची भेट घेतली. त्यांना सांगितलं सर म्हणला कमीत कमी 15-1 लाख रुपयाचा आंबा मी इथं जागेवर विकतो, मी कधीच व्यापाऱ्याला देत नाही आणि व्यापाऱ्यानं मागितलं तर 5 लाखाच्या वर माझी बाग घेणार नाही. मग एवढा मोठा जर फरक असेल तर फक्त आपल्यात प्रॉब्लेम हा आहे आमच्या शेतकऱ्यांमध्ये की आपण पिकवायला आणि शेतात मरेपर्यंत काम करायला लाजत नाहीत, त्या चिखलात फिरायला लाजत नाहीत, परंतु विकून विकायला तराजू घेऊन उभं राहायला मात्र आपण लाजतो. तेवढं जर निश्चित आपण सोडलं, कारण आपण आपलं प्रोडक्शन आहे ते आपणच विकायचं, ह्या पद्धतीने ठेवलं तर निश्चित
1: आपल्या मालाची विक्री
0: आपणच झालं पाहिजे.
1: नक्कीच अतिशय स्तुत्य तुमचा उपक्रम आहे सर. जसं तुम्ही पोरांना शिकून शिकून फार मोठा धडा दिला आणि आज त्याच्यावर त्यांचं जीवन तुम्ही सुधारलं, तसं या शेती क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही एक आदर्श निर्माण करताय. आणि अजून हा जो तुमचा प्रयोग आहे शेतीमध्ये आंब्या बागाविषयी, तुम्हाला नवीन अजून लागवड करायची म्हणतात,
0: 1000 आंब्याची तयारी केली,
1: 100% प्लॅनिंग पुढे कशी होणार आहे तुमची, चालणार आहे?
0: लावण्याच्या संदर्भात जर विचारलं तर मी तिथं आधी खड्डे घेऊन तिथं मार्किंग करून आणि काट्या रोवून ठेवलेल्या आहेत, परंतु मी यावर्षी रोप आणणार नाही. मी आमच्या सर्व मित्रांना आवाहन केलंय की मला तुमच्याकडची जी काही आंबे आहेत ती तुम्ही खा, मला कोया द्या. आणि मग मी बरेचसे आमचे मित्र तयार झाले, बाबा आम्ही तुम्हाला कोया देऊ. आणि मग मी त्या सगळ्या कोया येऊन घेऊन जाणार आहे आणि लावणार आहे. त्याचं कारण मी पाहिलं, कारण मी दोन्ही प्रकार शेतामध्ये माझे केलेले आहेत. तर एक लाईन मी अशी लावली की जी कोया लावलेली होती त्याला मी म्हणजे कधीच पाणी देत नाही, तरी ते टवटवीत आहेत, परंतु रोप नेऊन लावलेली जी आहेत त्याला जर थोडा उशीर झाला तर लगेच पालवी सुकल्यासारखी दिसतात त्याची पानं. आणि मी मला दांगट साहेबांनी हे प्रयोग सांगितला होता की तुम्ही कोया लावा आणि त्याला आता तुमच्याकडे कुठून रोप आणायची गरज नाही, तुमच्याकडे ऑलरेडी तयार झालेलं आहे, त्याच तुम्ही कलम करा. आणि म्हणून मग दांगड साहेबांनी सांगितलेलं जे नियोजन आहे त्या पद्धतीने मी यावर्षी करा,
1: रोप आणायची गरज नाही,
0: मी रोप एकही आणणार नाही, फक्त आणणार पोलिनेशनसाठी जी वेगळी मला पाहिजे तेवढीच रोप आणणार आहेत, बाकी 1000 रोप मी घरीच तयार करणार म्हणजे स्पॉटला. त्याच्या मागचं कारण असं आहे, एक सायंटिफिकल रिजन मला जे काही सांगितलं की ज्यावेळेस आपली कोय आहे आणि त्याला ज्यावेळेस आंबा म्हणजे उगवतो फुटतो आंबा, जेवढा वर जातो तेवढी त्याची मुळी खाली जाते आणि त्यामुळे साधारण वाऱ्याला वगैरे ते काही जुमानत नाहीत, पडत नाहीत. आणि दुसरी गोष्ट एक मला फार टेक्निकली माहिती जी दिली एका तज्ज्ञ व्यक्तीने तीही मला अतिशय भावली की ती जी मुळं आहेत ती खूप खोलपर्यंत जातात, जिथपर्यंत तुम्ही कधीच खत टाकू शकत नाही आणि तुम्ही टाकलेलं खत पोहोचू शकत नाही त्याच्या खाली ही मुळं जातात आणि तिथले जे घटक आहेत जे त्यांना लागणार आहेत ते जे तू घेतात त्याची फळं जो आहेत ती तुम्ही पहा म्हणले काय टेस्टी लागतात. आणि तुम्ही जे रोप नेलेलं असतं म्हणजे तयार रोप कलम त्याचं काय झालं असतं, त्याचं मुळी गोल झालेली असते त्यामुळे ते फार काही खोल जात नाही. हा एक नक्की फरक आहे, त्याची मजबूती चांगली राहते, त्याची हेल्थ जी आहे कोया लावलेल्या रोपांची हेल्थ जर पाहिली तुम्ही तर अतिशय मजबूत ते असतात. साधारण रोगाला जुमानत नाहीत, एखाद्या वेळेस पाणी त्यांना महिना महिना नाही मिळत.

0: तरी काही फरक पडत नाही.
1: सर आता तुम्ही विषय काढलेलाच आहेत, आता तसं आपल्याला वेळ भरपूर झालेला आहे
0: जी,
1: आपला काटा मर्यादेच्या पुढे गेलेला आहे. पण मला एक विचारायचं आहे की आता एवढा मोठा आपण खर्च करतो, रान गुतवतो, याच्यामध्ये जर अवकाळी किंवा फार मोठं प्रचंड वारं आलं तर अंजे नुकसान होत आहे, त्याला काही संरक्षण वगैरे आहे का?
0: संरक्षण आहे परंतु अत्यल्प आहे. परंतु एक सांगतो की वारं किती येऊ द्या, केशरचं ओरिजिनल जर केशर असेल तर फळ पडतच नाही. मी पाहिले
1: फार मोठी झाड सुद्धा पडू लागलेली
0: नाही. हो तो आहे भाग, परंतु त्याला आता काही करू शकत नाही, त्याला विलाज नाही. म्हणूनच हा पर्याय मी निवडतोय आता की कोय लावायची. ती कोय लावलेली झाड पडत नाही त्याचं कारण, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सघन लागवड असली की वाऱ्याचा तेवढा परिणाम होत नाही.
1: बरं. आणि कधी काळी जर आवर्षण झालं, फारच अत्यल्प पाऊस पडला आणि दरवर्षी आपण पाणी त्याला घालून वाढवलेलं असतं आणि मग असे कमी पाणी जर झालं जमिनीतलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागाच्या बागा काय होतात, उद्ध्वस्त होतात. त्यावेळेस या शेतकरी बांधवांना काय आधार?
0: त्याच्यासाठी खरं तर तुम्ही शेततळ केल्यानंतरच बाग लावली पाहिजे. मी हे सांगतोय पण मी केलं नाही, कारण माझ्याकडे दोन तीन सोर्सेस होते पाण्याचे, म्हणून मला त्याची कमतरता जाणार. पण मी यावर्षी निश्चित शेततळ तयार करणारच आहे आणि पुढची बाग वाढवणार आहे. आणि दुसरा सोर्स की तर हे उत्पन्न देणारं फळ आहे, तर मग एखादं कारण दरवर्षी होत नाही आपल्याकडे, दोन चार वर्षानंतर एखाद्या वर्षी, त्या वर्षी आपण विकत घेऊन पाणी द्यावं, कारण तिथला पैसा तिथंच लावा. पण त्या वर्षी झाड जगणं
1: गरजेचं,
0: त्या वर्षी नाही जगलं
1: नफा नाही मिळाल
0: हरकत नाही, पण त्या वर्षी झाड जगणं गरजेचं आहे.
1: नक्की सर, अतिशय अनमोल अशा प्रकारची माहिती तुम्ही दिलेली. तुम्ही जसं शिक्षण क्षेत्रामध्ये नाव कमवलेले आहे, आता शेती क्षेत्रामध्ये सुद्धा मला वाटत नाही तुमचं नाव फारच कौतुकास्पद तुमचं कार्य नावच कराल तुम्ही, झालेलंच आहे नाव. तुमचे शेतीतील जे प्रयोग आहेत, माझे शेतीतील प्रयोग अतिशय सक्सेसफुल आहेत. स्टोरी एखादी व्हावी अशी तुमची सक्सेस स्टोरी होईल अशा प्रकारचा तुमचा शेतीतला प्रयोग आहे. आमच्या शेतकरी बांधवांना आज अतिशय मोलाचा सल्ला दिलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, यानंतर कृषीवाणी या सदरात अद्रक लागवड पूर्वनियोजन याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, अद्रक हे पीक उष्ण आणि आर्द्रता असणाऱ्या हवामानात चांगले येते. पाण्याचा ताण आणि जास्त पाऊस असल्यास या पिकाच्या उत्पादनात घट येते. पाणी लागणाऱ्या ठिकाणी पीक चांगलं येत नाही. या पिकाला 20 ते 30 अंश सेंटीग्रेड तापमान चांगलं मानवतं. जास्तीत जास्त तापमान 35 अंश सेंटीग्रेड चालतं. अद्रक ही उष्ण आणि आर्द्र हवामानात उत्तम येते. जास्त थंडी या पिकास बाधक आहे. जास्तीत जास्त 35 ते 40 अंश सेंटीग्रेड आणि कमीत कमी 23 ते 28 अंश सेंटीग्रेड तापमान या पिकास पोषक आहे. 15 ते 25 अंश सेंटीग्रेड तापमानात पिकाची वाढ थांबते. 15 अंश सेंटीग्रेडपेक्षा तापमान कमी झाल्यास पिकांची पानं पिवळी पडून जळण्यास सुरुवात होते. मध्यम ते भारी चांगला निचरा होणारी आणि सेंद्रिय पदार्थांनी युक्त जमीन या पिकास चांगली असते. जमिनीचा समूह 5.5 ते 7 असावा. जास्त भारी जमिनीमध्ये तडे जातात अशा जमिनीत जलधारण शक्ती जास्त आहे आणि अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनीत या पिकात चालतात. अद्रक पिकासाठी जमिनीची पूर्वमशकत चांगली होणे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी खोल नांगरट, ढेकळे फोडून आणि तणांचे अवशेष वेचून जमीन स्वच्छ करून घ्यावी. यासाठी नांगरणी, मोगळणी आणि 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. गादी वाफे तयार करताना ते लॅटरल अंतर 1.5 मीटर अंतरावर राहतील असे पाडावेत. जमीन भुसभुशीत आणि 15 इंचापर्यंत मशागत केलेली आणि मोकळी असावी. जर खाली जाड थर निर्माण झालेले असल्यास सबसॉइलरच्या साह्याने तोडणे आवश्यक आहे. गादी वाफे करूनच लागवड करावी. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी विशेष काळजी घ्यावी. लागवडीनंतर जमिनीत योग्य ओलावा असणे आवश्यक आहे. कमी ओलावा आणि कमी आर्द्रता उघडण्यावर

परिणाम करते. यासाठी लागवडीची वेळ म्हणजे मे आणि जून या महिन्यामध्ये एकरी बेणे 800 ते 1200 किलो लागते. कमीत कमी 2 डोळ्याचे बेणे असावे. बेण्याचे वजन 20 ते 30 ग्रॅम इतके असावे. लागवडीपूर्वी बेणे डायथेनियम 45 3 ग्रॅम, 22 टीन 2 ग्रॅम, मोनोक्रोटोफॉस 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन त्यात कमीत कमी 30 मिनिटं बेणं बुडवून ठेवावी. यानंतर 40 लिटर पाण्यात 1 किलो ॲझोटोबॅक्टर, 2 किलो PSB, 1 टोपले ताजे शेण मिसळून यामध्ये बेणे 30 मिनिटे बुडवावे आणि नंतरच लागवडीसाठी वापरावे. लागवडीसाठी 2 वळीतील अंतर 30 आणि 2 झाडातील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर ठेवावे. 4 ते 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल लागवड करू नये. उगवणीसाठी 10 ते 15 दिवस लागतात. बरं तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाजवा रे.

0: प्रसारित होतील. आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चारपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले. तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला. या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. पुतीन यांची केवळ 1 वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेल

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातमी।

0: च्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून LPG खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा 2रा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चारपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर

0: अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सय्यप्पा बांडगर आणि सहकारी यांनी गायलेलं श्री खंडोबाच्या लग्नाची कथा हे धनगरी गीत ऐकूया.
2: कोड़ी, कोड़ी, कोड़ी, कोड़ी, कोड़ी, कोड़ी, कोड़ी, कोड़ी, कोड़ी,

0: स्वतः मानव खंडाला मधल्या तळाला ह्या जंगल झाडीला दैत्य माजले होते हे ब्रिका
1: दैत्य माजले दैत्य मारला कुणी बाबा
0: दैत्य मारण्याकरता भोळ्या शंकरानं खंडेरायाचा अवतार धरून ब्रिका
1: अवतार धरून त्या मानव खंडाला
0: जेजुरी गडाजवळ येऊन दैत्य मारलं आणि त्या वेळेला
1: काय केले या
0: माळसा राणीला घेऊन त्या काळ जेजुरी गडा आला ब्रिका
1: अगदी आनंदाच्या भरात जेजुरी गडाला लालू ते राजी करायला
0: एवढ्यात गावची लोक जमा गोळा होऊन जाऊन लागली होती बोलायला
1: बाबा जाऊन काय लाल ते सांगायला
0: वाघ जंगलात न सुटल्यात वाघ आम्हाला खायला लागल्यात आमची जनावर मारतो ही ब्रिका
1: हे जे बंदोबस्त काय तर तुम्ही करायला पाहिजे बाबा
0: एवढं म्हणताना खंडेरायानं आपला प्रधान संगतीला घेतला
1: आणि निघून

0: खंडी जन लोक लागले विधी सांगायला वाघ सुटल्यात वाघ दमत्यात बरे का
1: परदानाला घेतला ऐकून घेऊन बघा जमत्या जंगलामध्ये
0: बानबा तुड्या संगती घेतल्या परदानाला घेऊन बरे का
1: आणि काही केलं
0: वाघ मारू लागला बरे का
1: वाघ मरताना त्या वेळेला परदानाला लालता बोलायला
0: धान लागली आम्हाला ह्या वेळेला पाणी पाहिजे ही बाबा
1: पाण्याचं नाव घेताना गेला होता निघून बाबा।

0: परदानाने झारी घेतली हाताला निघून लांब दूर पल्ल्याला.
1: ह्या बानूच्या जवळ पाणी मागायला
0: एवढ्यात बानून काय करायला
1: काय केले बाबा.
0: झारी बघून झारी घेतली हातात न वाड्यामध्ये जाऊन बघते तर जारीचा लकलकाट उजेड पडलेला बघून बरे का
1: काय केलं त्या भानून.
0: मना ध्यानाचा विचार केला ही झारी असली तर पाणी पिणार कसला असेल
1: म्हणून विचार केला.
0: म्हणून झारी आठून घेतली दुसऱ्या झारीत पाणी दिलं
1: पाणी बाबा.

0: दित्या भानून दुसऱ्या झारी मध्ये पाणी दिया ना
1: ती झारी प्रधानाने घेतली आणि निघून
0: अगदी मात्र या खंडीरायाच्या जवळी अंगाला
1: जाऊन लागलो. जाऊ खंडीरायाला पाणी दे हिला
0: खंडीरायाचा बाबा पाणी देताना
1: झारी ओळखली झारी आपली नवं झारी कुणाची आणलं बाबा
0: आपली झारी नवं म्हणला
1: मला काय माहित नाही मला झारी आपली आत नेली आणि भरून दिली हा बरे का
0: म्हणताना मी पाणी घेऊन आलो म्हणलं मला काय ओळखलं नाही तर
1: एवढं म्हणताना खंडीरायाला एवढंच पाहिजे होत
0: खंडीरायाला काय केलं त्या वेळेला
1: प्रधानाला सांगितलं जा जेजुरीगडाला बानू माळसाचा संभाळ कर जा बरे का
0: संभाळ कर जा
1: म्हणून मी जातो झारीच्या स्वतःला म्हणून
0: म्हणून खंडीराया बघा प्रधान गेला त्या माळसाजवळ
1: खंडीरायाने काय करायला

0: खंडेरायानं सांगितल्या परमानंद निघून परदान जी गेला. खंडेरायानं मनाचा विचार केला हवरी का
1: म्हाताऱ्याचं रूप धरून निघून कुठं
0: निघून माळसाच्या वाड्याला ज्या धनगराच्या वाड्याला गेला. माळसाला जाऊन काय लागला होता बोलाहिला
1: भूक लागल्या मला जेवायला वाडक
0: जेवणाचं नाव घेताना माळसा खाय लागेल ते बोलायला
1: काय बोलतो
0: बाबा तू काम काय करणार बरे का
1: जेवाय वाढते घरी धंदा काय करणार
0: एवढं म्हणताना
1: खंडेरायानं विचार केला
0: आणि लागला होता बोलाहिला मी तुम्ही सांगेल ते काम करीन बरे का
1: कोणतं मी सांगा मी सोडत नाही काम करणारच
0: एवढं म्हणताना
1: काय केलं
0: खंडेरायाला काय काम सांगा हिला
1: काय

0: विचार केला आणि लागला होता वाडा लोटायला.
1: काम सांगितलं म्हणलं आपण वाडाचा लोटूया
0: म्हणून लागला होता वाडा लोटाय त्या वेळेला.
1: त्यावेळेला काय झालं परिकार त्या ठिकाणी आला
0: लग्जा लगी वाडा लोटून बांधला म्हणला मला वाडायला पाहिजे ही ब्रिका.
1: काम धंदा केला म्हणला मला भूक लागल्या
0: भानून काय करणे करायला
1: काय केलं
0: कुत्र्यांच्या जे दूध घालत होती ताक भात घालत होती ब्रिका
1: ती बागा ताटा.

0: ते आणून त्या गाडग्यामध्ये ओतलं वो देवानं बानूसाठी आनंदात ते खाल्लं हे बरे का
1: आला असू दे म्हणला कसल्या तर भूक लागल्या पोटाला
0: बानून विचार केला चार बाया लावल्या तरी चार गडी लावलं तर वाडा इळवर लोटायचा होत नाही
1: एका तासात वाडा लोटून टाकला
0: काय तर चमत्कार म्हातारा म्हणून त्याला परत काय काम सांगायला
1: काय सांगितले बाबा
0: माझी मेंढरे धुरांचा नदीला म्हणताना
1: अगदी बरं का मेंढ

0: बाजूला लोक कपडे धोत होते ती बघून जशी कपाड उचलून आपटल्या तशी अपरमान बरे का
1: मेंढी पाण्यात बुडवायचा खडका मध्ये आपटायचा
0: एवढ्यात बानून विचार केला सकाळ तर मेंढका मेंढर धुतोय
1: अजून त्याची मेंढर धुयायची नाही म्हणला
0: म्हणून भाकरी घेऊन माघारी न जाय हला
1: बानू निघून गेली नदीला
0: तेवढ्यात काय लागला होता खंडीराया बोलाहिला तू माझी मेंढर सगळी मारलीस बरे का
1: अरे पाक मेंढरा आपटून पाक मारून टाकला
0: एवढं म्हणताना बानू का काय लागल तर खंडीराया बोलाहिला
1: काही बरं
0: मला करून घेता असेल तर तुझी मेंढर सगळी उठवतो
1: सगळं जिवंत करून देतो
0: हो जिवंत करून देतो
1: एवढे म्हणताना
0: बानू कबूल झाली त्या वेळेला तर ते लग्न लावाहिला
1: अगदी खंडीरायाचं भानूचं लग्न लागलं
0: बानूला घेऊन जेजुरगडाला येऊन लागला राज्य करायला
1: अगदी आनंदाच्या भरात बाबा राजलालता करायला
0: एवढ्यात खायनावर परी घडाहिला पाहुणे
1: काय घडले बाबा।

तसा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पूर्णिमा मोडक यांच्या स्वरातील एम पी भावे यांची स्वररचना.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया बाब बोरकर यांनी लिहिलेलं गाणं. गायिका आहेत अलका सोवनी.